0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
2: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 23 ऑगस्ट
3: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमानं वाचतो आणि सांगतो पण तशी कृती करत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याच करता सांगितलेला आहे तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचन करावं ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपलं थोडं घालतोच मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत आणि हा फरक आपण जाणून घ्यावा कित्येकाच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जातं उगीच वाचत बसण्यात फायदा नाही नुसत्या वाचनानं काही साधत नाही जितकं वाचावं तितका घोटाळा मात्र होतो वाचावं कुणी तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्यांना बाकीच्या लोकांनी फार वाचू नये त्यातही वर्तमानपत्र वाचत वेळ घालवणं म्हणजे आपणहून जगाला घरी बोलवणं आहे वाचनाचं मनन झालं पाहिजे मनन झालं की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतं वाचन आणि साधन बरोबर चालावं मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो साधन आणि वाचन असलं की साधक कधीही मागं पडायचं नाही उपनिषद गीता योग वासिष्ठ यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणं आणि समजावून घेणं आपल्या उपासनेला आवश्यक असतं गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसंन्यास यांचं एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे आणि हे लक्षात ठेवून ती वाचावी वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्यानं जातो आहोत वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्यानं आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली त्या पायवाटेनं आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो तसं उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपलं मन ताळ्यावर राहत नाही अशावेळी गीतेसारख्या ग्रंथाच्या वाचनानं आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो पोथी वाचायची ती कशा करता साध्य काय साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी जानकी जीवन स्मरण जय जय राम
2: श्रोते हो हा होता आपला आजचा कार्यक्रम पुन्हा भेटूयात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं बिल यातच तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 235 दशक 18 समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ कोणी एखादं कार्य हाती घेतलं तर काहीतरी त्याच्यामध्ये अडथळा येतो काळ अनुकूल असला तर ते आपोआप होत जातं कार्यभाग होत चालला की प्राणी उल्लसित व्हायला लागतो आणि त्याला दिवसेंदिवस नवे विचार सुचू लागतात कोणी एक प्राणी जन्माला येतो काहीतरी काळाचं सहाय्य मिळतं दुःखानंतर देव कृपाळूपणे सुख देतो काही काळ अनुकूल झाला तर मग सगळेच राजे झाले असते पण काही काळ चांगला असतो काही वाईट असतो इलोक किंवा परलोक हे विवेक साधला तर त्याला साधू शकतात हे स्वाभाविकपणे घडलं तर ईश्वराचं अद्भुत देणं आहे ऐकल्याशिवाय कळलं शिकवल्याशिवाय शहाणपण आलं हे भूमंडळावर ऐकलं नाही पाहिलं नाही सगळं काही ऐकल्यावर समजतं कळता कळता वृत्ती शांत होतात आणि मनामध्ये सारासार विचार आकलन होतो श्रवण म्हणजे ऐकणे मनन म्हणजे मनात ठेवायचं या उपायामुळे त्रैलोक्य चालतं श्रवण करताना अडथळे येतात किती सांगायचे सावध असल्यास सर्व अनुभव येतात श्रवणासाठी लोक बसले बोलता बोलता एकाग्र झाले नंतर काही नवीन लोक आले तर ते एकाग्र होत नाहीत माणूस बाहेर हिंडून आले नाना प्रकारचे ऐकलेले असतं ते गडबड करायला लागतात शांतता राहत नाही प्रसंग पाहून वागतात असे थोडे असतात श्रवणात नाना अडथळे येतात ते कोणते ते ऐका ऐकायला बसल्यानंतर शरीर साथ देत नाही त्यामुळे कडकडा जांभया देतात निद्रा येते मनाला ते सांगतात की ते इकडे आहेत पण मन ते ऐकत नाही मागे बरंच काय ऐकलं होतं तेच धरून बसतात शरीर तयार असलं तरी मनामध्ये काही वेगळे विचार असतात त्या कल्पनांचा विस्तार किती म्हणून सांगायचा जे जे काही कानावर पडलं ते समजून त्याचा विचार केला तरच निरूपणाचं काही सार्थक होईल पण मन ही दृश्य वस्तू असती तर तिला बाजूला करता आली असती तसं नाही म्हणून त्याला आवरावं लागतं आणि आवरून अर्थाच्या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं निरूपणासाठी येऊन बसला पण तो भरपूर जेवण करून आला बसल्यावर तिथे त्याला तहान लागली मग त्याने काय केलं पाणी मागवलं आणि घटघटा उदंड पाणी प्यायला आता पाणी प्यायल्यामुळे त्याला मळमळायला लागलं तो पुन्हा उठून गेला मग त्याला करपट ढेकर उचक्या आल्या नंतर वारा सरल्यावर त्याची फजिती झाली क्षणोक्षणी लघुशंकेला उठून जायला लागला मग त्याला शौचाला लागले कासावीस झाला मग सगळं सोडून तिकडे धावला निरूपण प्रसंगी तो अशा प्रकारे निघून जायला लागला दृष्टांतामध्ये काहीतरी अपूर्व अशी माहिती आली आणि अंतःकरण तिथेच राहिलं त्यामुळे कुठवर काय वाचलं काही कळेना निरूपणाला येऊन बसला आणि विंचवाने डंख मारला मग कसलं निरूपण आणि कसलं काय कासावीस झाला पोटामध्ये तिडी कुठली पाठीमध्ये करक भरली पायाचे सांधे धरले गेले बसवेना पिसवा चावून पळाल्या त्यामुळे प्राण्याचा चित्त विचलित झालं कुठेतरी गडबड झाली गोंधळ झाला तिकडेच जावला श्रवणाशासाठी लोक येतात आणि ते बायकांकडेच पाहत राहतात चोरटे लोक चप्पल चोरून जातात अशा अनेक अडचणी येत असतात त्याचं मनोरंजक वर्णन समर्थ करीत आहे.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. श्यामसुंदरा, घननीळा अशी कितीतरी लोभस नावं त्या खट्याळ कान्ह्यासाठी आहेत. या नावातच कमालीचा मधुर आणि मादक असा शृंगार रस दडलेला आहे. सिद्ध हस्त कवींच्या हातामध्ये जेव्हा हा कान्हा सापडतो तेव्हा हा घननीळ मुग्धपणे बरसतो केवळ आपल्या लाडक्या गोपिकांवरती. अशीच ही एक अभिसारिका गोपी आपल्या नाजूक स्वरामधून साकारली आहे आशा भोसले यांनी. पी सावळारामांच्या गीताला स्वरसाज लाभलाय वसंत प्रभू यांचा. हसुनी एकदा मला मुकुंदा केलेस कारे वेडे, चित्र तुझे रे नेत्र काढती बघना माझ्याकडे, मुकुंदा बघना माझ्याकडे.

श्रद्धेहो, भक्तीचा अधिकार केवळ कुण्या एकालाच लाभत नसतो. मीच सर्वश्रेष्ठ, माझ्यासारखी भक्ती कोणी करत नाही असा अहंकाराचा वारा थोडासा जरी लागला तरी त्याला तो परमेश्वर लगेच धडा शिकवतो आणि त्याच्यापेक्षाही सरस अशा भक्ताची सांगड घालून देतो. केवळ राधेलाच काय, पण अवघ्या गोकुळाला वेळ लावणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती कंसदासी कुब्जा देखील त्याच निष्ठेनं करत होती ज्या निष्ठेनं साऱ्या गोपिका कृष्ण भक्ती करत होत्या. तन मनानं एकवटून कुब्जा श्रीकृष्णाची मुरली ऐकत असायची. हाच धागा पकडून कवयित्री इंदिरा संतांनी अप्रतिम काव्य रचना केली आहे. दशरथ पुजारी यांच्या स्वरसाजामध्ये स्वर दिलाय सुमन कल्याणपुरी यांनी. अजून नाही जागे राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ.

श्रोते हो, निस्सीम भक्तीचे असंख्य दाखले आपल्याला अनेक गाण्यांमधून अभंगांमधून नित्य मिळत असतात. प्रभात काळी भक्तिसंगीत ऐकायची सवय नित्य यासाठी असावी की काम करता करता हे निस्सीम भक्तीचे दाखले आपल्या कानी येतात आणि मन सात्विक बनत जात. चला तर आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं योगेश्वर अभ्यंकर यांचं हे भक्तिगीत. संगीतकार गोविंद पोवळे. कामधाम संसार विसरली, हरिभजनी रंगली राधिका, हरिभजनी रंगली.

श्रोतेहो, जन्मोजन्मीचं पुण्यफळ सुकृती पाठीशी असल्याशिवाय मनामध्ये श्रद्धा भक्तिभाव जागृत होत नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवी वरू. निर्मोही मनाला लाभलेलं सुखाचं आगर म्हणजेच हा बाप रुखमा देवी वरू श्री विठ्ठलू होय. ऐकूया स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर माऊलीचा हा अभंग. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी.

0: परेद्र श्रोतेहो आज इथेच थांबूया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले आहेत, आज रविवार। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात 7:05 दिनविशेष, 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे। 7:30 प्रसारित

0: इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे। 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार। 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा। 5:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश। मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं।
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 23 ऑगस्ट, आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1991 रोजी वर्ल्ड वाईल्ड वेब सर्वसामान्यांच्या वापरासाठी सार्वजनिकरित्या सुरू झाले. 1997 रोजी अमेरिकेसोबतचा हळदीच्या पेटंट बाबतचा कायदेशीर लढा भारताने यशस्वीपणे जिंकला. 2005 रोजी ज्येष्ठ मराठी कवी विंदा करंदीकर यांना मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2023 साली भारताचे चंद्रयान 3 अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले होते. आजच्या दिवशी 1968 साली लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक KK अर्थात कृष्णकुमार कुन्नाथ यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 18व्या भागात तुमचं स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते रवींद्रनाथांची सर्वात मोठी देणगी जनगणमन. रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत जनगणमन ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीतानं होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनात 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात तेव्हा छाती अभिमानानं फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसं आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभं राहून मानवंदना देतात तेव्हा अभिमानानं रोमरोम फुलून येतो. कधी कुठं जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावलं थांबतात. उभं राहा असं कोणी सांगावं लागत नाही. केवळ 52 सेकंदात गायलं जाणारं हे राष्ट्रगीत रोम रोम पुलकित करतं. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्य श्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे तोपर्यंत जनगणमन आहे. आणि जोपर्यंत जनगणमन आहे तोपर्यंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरही अमर आहेत. अशा या जनगणमन आणि रवींद्रनाथ टागोरांवर काही लोकांनी नको ते आरोप केले. ज्या रवींद्रनाथांनी अनेक देशभक्तीपर गीतं लिहिली, स्वदेशीच्या चळवळीत पुढाकार घेतला, वंगभंगाला विरोध केला, अशा देशभक्त आणि राष्ट्रभक्त रवींद्रनाथांना इंग्रज धार्जिणे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली तर काहींनी याच्याही पुढं जाऊन त्यांनी लिहिलेलं जनगणमन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं गेलं होतं असं म्हटलं. या सगळ्या गोष्टींमुळे रवींद्रनाथांच्या संवेदनशील मनाला अपार वेदना झाल्या. 1911 साली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारत भेटीवर येणार होता. याच सुमाराला वंगभंगाचा निर्णयही रद्द ठरवण्यात आला होता. तेव्हा तो आनंद साजरा करावा आणि पंचम जॉर्जचं स्वागत करावं असं ठरवण्यात आलं. इंग्रज सरकारप्रती आपली निष्ठा अर्पण केलेले प्रद्योत कुमार ठाकूर हे रवींद्रनाथ टागोरांचे दूरच्या नात्यातले होते. प्रद्योत कुमार हे उच्च विद्याविभूषित होते पण इंग्रजांची चाकरी करण्यात धन्यता मानणारे होते. त्यांनी रवींद्रनाथांना पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी एक गीत लिहायला सांगितलं. या गोष्टीचा रवींद्रनाथांना धक्का बसला आणि वाईटही वाटलं. ब्रिटनच्या स्वार्थावर आधारित राष्ट्रवाद त्यांना अजिबात मान्य नव्हता. आपल्या प्रगतीसाठी दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्यांचं स्वातंत्र्य नष्ट करणं हे रानटीपणाचं लक्षण आहे असं त्यांचं मत होतं. आणि याला जर ही मंडळी आधुनिक राष्ट्रवाद म्हणत असतील तर राष्ट्रवाद या शब्दाची ही क्रूर चेष्टा आहे असं त्यांना वाटत होतं. इंग्रजांच्या चुकीच्या विचारांचा आणि धोरणांचा त्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखनातून वेळोवेळी निषेध केला. त्यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतार्थ गीत लिहिण्यासाठी प्रद्योत कुमार यांना स्पष्ट नकार दिला. कोणी सांगितलं म्हणून एखाद्याच्या स्तुतीप्रित्यर्थ आपली लेखणी झिजवणाऱ्या कवींपैकी रवींद्रनाथ नव्हतेच. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी पंचम जॉर्जला उद्देशून लिहिण्याऐवजी भारतभाग्य विधात्याला उद्देशून हे गीत लिहिलं. हा भारतभाग्य विधाता कोण हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्य विधाता म्हणजे केवळ एखाद्या भूप्रदेशावर
आपलं वर्चस्व असलेली पंचम जॉर्ज यांच्यासारखी एखादी व्यक्ती कदापिही शक्य नाही. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे सर्व सृष्टीचा ईश्वर, ज्याला ते मास्टर निर्मिक किंवा मास्टर पोएट म्हणून वेगवेगळ्या वेळी उल्लेख करतात. त्याशिवाय रवींद्रनाथांच्या कवितेत वेळोवेळी असं निनावी व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्या शक्तीला त्यांनी जगन्नियंता किंवा विश्वाचं संचार

या अदृश्य हातांचा शोध घेण्याची त्यांना नेहमीच उत्कंठा असायची. तोच त्यांचा भाग्यविधाता, भारत भाग्यविधाता आहे. भारतभूमीवर त्यांचं किती प्रेम आहे ते त्यांच्या एका कवितेच्या ओळीतून अधिक स्पष्ट होईल. या ठिकाणी या ओळी लिहिताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या कवितेची आठवण होते. रवींद्रनाथ म्हणतात, सार्थक जनम अमार जन्मेची येई देशे, सार्थक जनम मागो तो माय भाल बेसे, जानीने तोर धन रतन आचे कीना रानीर मतन, शुधु जानी आमार अंग जुडाय तुमार छायाय एसे. या देशात जन्माला आलो म्हणून माझं सार्थक झालं, माते तुझ्यावर प्रेम केल्यानं माझा जन्म सार्थक झाला. तुझ्याकडे किती रत्नभांडार आहे ते मला माहिती नाही, तू राणीसारखी आहेस का हेही मला ठाऊक नाही. मला फक्त एवढंच ठाऊक आहे की तुझ्या सावलीत मला शांती मिळते. त्यांचं देशप्रेम इतकं उत्कट आहे की या देशात त्यांना विश्वदेवाचं दर्शन होतं. हे विश्वदेव मोर काचे तुम्ही देखा, दिले आज की बेशे, देखिनू तुमारे पूर्व गगने, देखिनू तुमारे स्वदेशे. विश्वदेवाचं रूप त्यांना कसं भासतं, तर नील गगन त्याचं भाल आहे. स्वच्छ प्रकाशात त्याला अखंड उज्ज्वलता प्राप्त झाली आहे. हिमालय जणू आशीर्वाद रूपी कर उंचावून निर्भयतेचा वरदहस्त देतोय. हा सागर त्याचे चरण धुतो आहे. जान्हवी रूपी हार त्याच्या वक्षावर रुळतो आहे. आपल्या देशातच आपल्याला परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं हेच जणू त्यांना सांगायचं आहे. रवींद्रनाथांचे आप्त आणि इंग्रजांचे निष्ठावंत सेवक प्रद्योत कुमार ठाकूर यांनी त्यांना पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर गीत लिहायला सांगितलं होतं, परंतु राष्ट्रप्रेम नसानसात भिनलेल्या रवींद्रनाथांनी अशा प्रकारचं स्तुतीपर काव्य लिहायला स्पष्ट नकार दिला. स्तुतीच करायची तर ती मायभूमीची का करू नये, या भावनेतूनच त्यांचं जनगण मन हे अप्रतिम राष्ट्रभक्तीपर गीत त्यावेळी जन्माला आलं. 26 ते 28 डिसेंबर 1911 या कालावधीत कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं. 26 डिसेंबरची म्हणजे पहिल्या दिवसाची सुरुवात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीतानं झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर रोजी रवींद्रनाथांनी लिहिलेलं जनगण मन गायलं गेलं. या कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्यासाठी देशविदेशातील पत्रकार उपस्थित होते, पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कार्यक्रमाबद्दल आणि जनगण मन या गीताच्या आशयाबद्दल पुरेशी माहिती न घेताच या गीताला पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी रचलेलं खास गीत असं म्हटलं. या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्यानं इंडिया, स्टेटसमन, इंग्लिशमन यासारखी वृत्तपत्रं होती, यामुळेच या गीताबद्दल लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. पुढे 28 डिसेंबर 1917 कलकत्त्याला पुन्हा काँग्रेसचं अधिवेशन भरलं. या अधिवेशनात जनगण मन समूह गीत म्हणून गायलं गेलं. त्याप्रसंगी देशबंधू चित्तरंजन दास उपस्थित होते. त्यांनी या गीताबद्दल इट इज अ सॉन्ग ऑफ द ग्लोरी अँड विक्टरी ऑफ इंडिया असं उद्गार काढले. बंगाली वृत्तपत्रानं या गीताला द मॅग्निफिशंट सॉन्ग असं म्हटलं. अमृत बजार पत्रिकेनं या गीताला अन इन्स्पायरिंग पॅट्रियॉटिक सॉन्ग म्हटलं. स्टेटसमन या इंग्रजी वृत्तपत्रानं मात्र यावेळी या गीताचं नॅशनल सॉन्ग म्हणून वर्णन केलं. या गीताच्या संदर्भात रवींद्रनाथांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, त्यावर्षी भारत सम्राटाच्या आगमनाची तयारी चालली होती. राज्य सरकारमध्ये प्रतिष्ठित असलेल्या माझ्या एका मित्रानं

0: सम्राटासाठी स्वागत गीत लिहिण्याचा मला आग्रह करताच प्रथम मी चकित झालो आणि नंतर मनात क्षोभाची लाट उसळली. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जनगण मन अधिनायक या गीतात त्या भारत भाग्यविधात्याचा जय जयकार केला. हा भाग्यविधाता पंचम, षष्ठ किंवा कुठलाही जॉर्ज कधीच असू शकत नाही हे माझ्या राजनिष्ठ मित्रालाही कळलं. कारण तो कितीही प्रबळ राजभक्त असला तरी बुद्धिमान होता. आज मतभेदामुळे लोक माझ्यावर चिडलेत हे काळजीचं कारण नाही, पण लोकांचा जो बुद्धिभ्रंश झाला आहे ते लक्षण बरं नव्हे. 24 जानेवारी 1950 या दिवशी घटना समितीनं कविवर्य रवींद्रनाथ यांनी लिहिलेल्या जनगण मन या गीताला राष्ट्रगीताचं स्थान दिल्याचं जाहीर केलं. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारताची राज्यघटना अधिकृतरित्या अंमलात आली आणि त्याच दिवशी स्वतंत्र भारताचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून जनगण मनाचे स्वर निनादले. पण आज भारतीय स्वातंत्र्याला 80 वर्षे होऊन गेली तरी 1911 लिहिल्या गेलेल्या या गीताबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत. वंदे मातरमला राष्ट्रगीताचा मान मिळायला हवा होता हे मान्य केलं तरी जनगण मनाबाबत गैरसमज पसरवून आपण एका अत्यंत अप्रतिम राष्ट्रभक्तीपर साहित्यकृतीचा आणि रवींद्रनाथांसारख्या महाकवीचा अपमान करतो आहोत याचं भान आपण राखायला हवं. तर मंडळी, खरोखरच ही जनगण मन म्हणजे रवींद्रनाथांनी भारताला दिलेली एक अप्रतिम अशा प्रकारची देणगी आहे, सर्वोत्तम देणगी आहे असं या निमित्तानं म्हणता येईल. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.
1: ऐकला चलो, ऐकला चलो, ऐकला चलो, ऐकला चलो रे.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: कृषी संदेश

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्त्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार. मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये. तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्वं आहेत ती आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावर खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो. आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो. दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात. अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो. अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळं अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो. याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो. कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो. याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाह्य परोपजीवी किंवा खरूस सारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो. याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो. या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो. मग याचा आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कल्पापासून तात्काळ दूर केलं पाहिजे. लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपलं शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे. जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात, म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे. एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो. म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कळपातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे. डास आहे, माशे आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्तीस्थळ आपण नष्ट करायला पाहिजे. विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो. गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे. जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोग जंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्या जनावरात प्रसार होऊ शकतो. तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो. नमस्कार. कृषी संदेश.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
8: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
9: सवयींविषयी बोलू काही. भाडोत्री फोर व्हीलर घेताना काळजी घ्या. आपल्याला पर्यटनाचा आनंद घेण्याची चांगली सवय असते. आता वीकेंड साठी आमची तयारी असते. आम्ही भाड्यातून गाडी घेण्याचे ठरवतो, पण त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जिथून गाडी भाडोत्री घेणार आहात ते परिचित पाहिजेत. त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. गाडी ठरवताना टॅक्स कोणाकडे राहील, अन्य राज्यात जायचे असेल तर टोल कोणाकडे राहील, तसेच पार्किंगचे पैसे कोणाकडे राहतील, रात्री मुक्काम असेल तर त्याच्या हॉल्ट चार्जेस आहेत का, ड्रायव्हरचं भत्ता कसा राहील हे ठरवून घ्यावे. कारण प्रवासात त्या ड्रायव्हरसोबत भांडणे होतात. तुम्ही बोलतात मालकासोबत आणि ड्रायव्हर सांगतो वेगळे नियम. हे सर्व टाळले पाहिजे. किलोमीटर लिंक निघण्यापूर्वी डायरीत नोंद करून घ्यावी, घरी आल्यावर बघावे. ही चांगली सवय, त्या हिशोबालाही सोपे जाते.

0: आणि आपली फसवणूक होत नाही. धन्यवाद.
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
4: आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हे गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात हनुमान विजय या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे अजय विश्वनाथ यांचं.

0: बँकेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा बॉर्डर.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5523-2-4726-2626 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
5: आता कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं हार जीत या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
6: कहीं खोई तो नहीं हराम देखता कोई तो नहीं, ये सच है नहीं ये सपना है, नहीं ये सच है, ये सच है नहीं सपना है, नहीं ये सच है नहीं सपना है, नहीं ये सच है.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राम लक्ष्मण आणि चित्रपट आहे हम आपके है कौन.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ
1: वस्तू कानातले.
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
0: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, गुनाहों का देवता या चित्रपटामधलं. इंदिवर यांची गीतरचना ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। हे गीत ऐकूयात कब क्यों और कहां या चित्रपटामधलं। संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. गर्दिश या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800
5: ऐकूया कालिया ह्या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं

0: दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महादेव या चित्रपटामधलं गुलशन पावरा यांचं गीत गीताला संगीत आहे इलाई राजा यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मेरा हाथी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: वीज बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कॉम्प्लेक्स संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं शब्दरचना सावन कुमार यांची ऐकूया लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हे गीत ऐकणार आहोत गाया और गोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात हिम्मत या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.
2: देखने वालों की आंखें फोड़ने का इंतजाम करें.
3: ये क्या कर रहे हो?
2: फूलों की डाली में चुभ रहा हूँ.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी प्रदीप यांचं गीत महासती सावित्री या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं आणि हे गीत ऐकूयात वाणी जयराम, सुमन कल्याणपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत झील के उस पार या चित्रपटामधलं गीत या गीताला संगीत दिलं आहे राहुल बर्मन यांनी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: दिलराज कौर आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजामध्ये वर्मा मलिक यांचं गीत आता ऐकूयात, मान गए उस्ताद या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कुंभी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजात अमित खन्ना यांचं संगीतकार बप्पी लहरी आणि चित्रपट आहे दुसरी दुल्हन

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं लाखों में एक या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची बळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मदा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकणार आहोत शोभा कुरटू यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं गीत.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 23 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. ट्रम्प यांचा इराण विरुद्ध आर्थिक युद्धाचा इशारा, कोणत्याही निर्बंधाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे इराणकडून स्पष्ट. इराण विरुद्ध अमेरिकेच्या युद्धाला 6 महिने पूर्ण होत असताना आणि शस्त्रास्त्रांचा साठा घटत असताना ट्रम्प प्रशासनाने इराण विरुद्ध तीव्र आर्थिक मोहीम सुरू केली आहे. गेल्या 5 दशकापासून अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या इराणला ट्रम्प यांनी आता मोठ्या आर्थिक निर्बंधात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमेरिकेची ही भूमिका निष्फळ असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. इराण अशा त्याच जुन्या धमक्यांना घाबरणार नाही. अमेरिकेचे नेते आपल्या जुन्या सवयींमुळे स्वनिर्मित संकटातून बाहेर पडण्याची संधी गमवत आहेत असे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात इराणवर अभूतपूर्व निर्बंध लादून आर्थिक युद्धाची घोषणा केली. इराणने आपला अणुकार्यक्रम बंद करावा आणि तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला होमूर समुद्रधुनी पूर्ण खुली करावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेत काही महिन्यात महत्वाच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आपली शक्ती इराणला नमवण्यासाठी केंद्रित केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. आता 3 ऐवजी 1 वर्ष वकिलीची अट, न्यायालयीन परीक्षेसाठीचा नियम शिथिल. प्रवेशस्तरीय न्यायालयीन परीक्षेसाठी कायद्याच्या पदवीधरांना यापूर्वी अनिवार्य असलेली 3 वर्षाच्या वकिलीच्या अनुभवाची अट सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिथिल केली. आता 1 वर्षाचा अनुभव असलेल्यांना देखील ही परीक्षा देता येणार आहे. मात्र निवड झालेल्या उमेदवारांना न्यायिक अकादमीमध्ये प्रशिक्षण आणि त्यानंतर 1 वर्षाची लिपिक पूर्ण करावी लागणार आहे. माजी सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या वर्षी 20 मे रोजी कायद्याची पदवी नुकतीच प्राप्त केलेल्यांना कनिष्ठ स्तरावरील न्यायिक सेवा परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. तसेच त्यासाठी वकिलीच्या किमान 3 वर्षांच्या अनुभवाची अट निश्चित केली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती AG मसीह व न्यायमूर्ती KVinod Chandran यांच्या खंडपीठाने या निर्णयात अक्षरशः बदल करून 3 वर्षाच्या अनुभवाची अट शिथिल केली. खंडपीठाने 2-1 अशा बहुमताच्या निर्णयाद्वारे हा निर्णय घेतला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मेळघाटाच्या बांबूच्या राख्यांना साता समुद्रापार मागणी. बहीण भावाच्या अतूट बंधनाचा सण राखी पौर्णिमा अवघ्या आठवडाभरावर आला आहे. मेळघाटातील आदिवासी कारागिरांनी बांबूपासून हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी यंदा देशाच्या सीमा ओलांडल्या असून अमेरिका, जर्मनी, आयर्लंड आणि जपान या देशांसह मुंबई, पुणे, कानपूर, दिल्ली, बंगळूर येथेही या राख्यांची विक्री होत आहे. या उपक्रमामुळे धारणी तालुक्यातील 150 जणांना नियमित रोजगार मिळत असून त्यात 70 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या कारागीर महिला किंवा पुरुषाने बांबूपासून राखी तयार केली त्याचेच नाव त्या राखीला देण्यात आले असून असा अनोखा उपक्रम राबवल्याने कारागिरांच्या कलेला नाव मिळाले आहे. सृष्टीबंध अंतर्गत मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, पोडोनी यांच्या मार्गदर्शनाखाली वेणूशिल्पी औद्योगिक सहकारी संस्था लवादा येथे या राख्यांचे उत्पादन आणि विक्री केली जाते. आदिवासी विभागाच्या शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचे या संपूर्ण कार्याला सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. साखरेचे दर 80 उंबरठ्यावर, 2 दिवसात 15 रुपयांची वाढ. राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे साखरेच्या यंदाचा आलेख उंचावत चालला आहे. गेल्या 2 दिवस

0: दिवसात 15 रुपयांनी दरवाढ झाली असून सद्यस्थितीत किरकोळ बाजारात साखर 75 ते 78 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. साखरेपाठोपाठ गुळाच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाल्याने एरवी सर्वसामान्यांचे तोंड गोड करणारे हे पदार्थ आता कडू वाटू लागले आहेत. साखरेच्या दरात गेल्या 15 दिवसात मोठी वाढ झाली आहे. एरवी बाजारपेठेत 38 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर काही दिवसांपूर्वी थेट 60 रुपयांवर पोहोचली होती. केवळ राज्यातच नव्हे तर देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तसेच नवीन हंगामातील साखर येण्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याने ऐन सणवाराच्या काळात साखर कडवट होत चालली आहे. पुढे काही महिने साखरेचे दर चढेच राहण्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: कार्यक्रमात ही भक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: हॅलो, कोण आलंय?
1: तुमची मैत्रीण
0: सुमती पवार.
1: कसे आहात बालमित्रांनो?
0: मजेत.
1: वा, हेच उत्तर पाहिजे असतं मला. हो की नाही?
0: आणि एक कोणता महिना सुरू झाला सांगा बरं.
1: कोणता?
0: श्रावण महिना.
1: हो की नाही?
0: मग श्रावण महिना म्हटल्या बरोबर काय आलं तुमच्या डोळ्यासमोर?
1: काय आलं?
0: पूजा अर्चा, उपास तपास, व्रत वैकल्य.
1: हो की नाही?
0: हो. श्रावण महिना आपण अतिशय पवित्र महिना मानतो. हो की नाही?
1: हो. आपल्या लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती.
0: हो, नक्कीच भाषण ठोकली असणार तुम्ही.
1: हो की नाही?
0: मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात.
1: बरं का बालमित्र, तुम्हाला टिळक तर माहिती आहे,
0: पण आता काय पण आहे आणखी?
1: पण अण्णाभाऊ साठे माहिती आहेत.
0: तुम्हाला कोण आहे अण्णाभाऊ साठे?
1: तुम्ही वाचत नाही ना, मला माहिती आहे.
0: हो,
1: म्हणून मी सांगणार आहे तुम्हाला अण्णाभाऊ साठे कोण.
0: आपण आधी असं करू, पण आपल्या लोकमान्यांची माहिती घेऊ आधी.
1: आता तुम्हाला खूप माहिती आहे लोकमान्यांची, मला माहिती आहे. तुम्ही भाषण पण ठोकता येई मला माहिती आहे.
0: मला माहिती आहे ना, लहानपणापासून मी पण तर भाषणं ऐकली, भाषणं दिली, वर्गात भाषण दिलं.
1: हो
0: की नाही? तुम्ही पण देता ना.
1: हो.
0: अशा महान माणसांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करतोच. जन्मदिवस असतो त्याला आपण जयंती म्हणतो, आणि इथून जाण्याचा दिवस असतो पृथ्वीवरून त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो. हो की नाही?
1: तर 1 ऑगस्ट 1920 ला काय टिळकांनी आपला निरोप घेतला.
0: हो,
1: ते आपल्याला सोडून गेले. म्हणून अशी जी महान माणसं असतात ज्यांचं देशासाठी फार मोठं काम असतं, अशा लोकांना आपण विसरू शकत नाही, विसरायचं नसतं. म्हणून त्यांचे जन्मदिवस आणि त्यांचे जाण्याचे दिवस म्हणजे पुण्यतिथी आपण साजरे करतो, जेणेकरून त्यांची आपल्याला कायम आठवण राहावी.
0: आता तुम्ही टिळकांविषयी भाषण दिलंच असेल ना, मला माहिती.
1: वर्गात तुमची भाषणं होतात.
0: मग काय सांगितलं तुम्ही?
1: 23 जुलै 1856 ला चिखलगावात टिळकांचा जन्म झाला. आणि तुम्ही आणखी त्या टरफल्यांची गोष्ट पण सांगितली असेल. मी नाही बाबा सांगणार तुम्हाला टरफल्यांची गोष्ट, खूप ऐकून झाली माझी ती. आता तर जुनी झाली ती.
0: तर टिळकांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर पंत, आणि त्यांच्या आईचं नाव होतं पार्वतीबाई.
1: खरं म्हणजे टिळकांचं खरं नाव काय होतं माहितीये का तुम्हाला?
0: टिळकांचं खरं नाव होतं केशव.
1: केशव म्हणजे देव.
0: हो की नाही?
1: तर
0: असं देवाचं नाव ठेवण्याची पद्धत फार पूर्वी होती.
1: तर टिळकांचं नाव केशवच होतं,
0: पण
1: टोपण नाव असतं ना,
0: तर बाळ या टोपण नावाने त्यांना ते हाक मारायचे.
1: टिळकांचे वडील त्या काळामध्ये शिक्षक होते आणि संस्कृत पंडित होते.
0: बापरे,
1: ग्रेट संस्कृत पंडित. अशा या गंगाधर पंतांच्या पोटी टिळकांचा जन्म झाला. अर्थातच टिळक सुद्धा खूप हुशार होते. गणित आणि संस्कृत त्यांचा हातखंडाच होता म्हणा ना.
0: हातखंडा म्हणजे
1: हातचा मळ.
0: ओ,
1: असे बघता बघता गणित सोडायचे ते. संस्कृतवर तेवढंच प्रभुत्व होतं त्यांचं.
0: सुदैवाने काय झालं माहितीये का?
1: टिळक लहान असताना टिळकांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली, रत्नागिरी जिल्ह्यात.
0: हो,
1: ते एकदम शहरात आले. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर.
0: हो
1: की
0: नाही?
1: आणि टिळकांच्या नशिबाने म्हणा किंवा आपल्या सुदैवाने म्हणा, टिळक पुण्यात आल्यामुळे टिळकांना चांगले शिक्षक मिळाले. हो,
0: मुळात हुशार बुद्धिमान असणाऱ्या माणसांना चांगले शिक्षक मिळाले म्हणजे त्यांची अधिक प्रगती होते. हो की नाही?
1: तसंच झालं. टिळकांना चांगले शिक्षक मिळाले
0: आणि टिळकांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.
1: दुर्दैव असं की टिळक 16 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले.
0: आई तर आधीच गेलेली होती
1: बघा, म्हणजे 11वी 12वीचं वय होतं त्यांचं. पूर्वी लोक फार चांगले होते. टिळकांचे काका होते गोविंद पंत नावाचे, त्यांनी टिळकांचा सांभाळ केला. आणि अशा प्रकारे मग मंडळी काय राणी ऐकते ना गणू? सुचेता, सुलभा, लक्ष आहे ना?
0: हो.
1: तर 1872 मध्ये टिळक मॅट्रिक झाले आणि त्यांनी डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला.
0: हो,
1: पुण्याचं प्रसिद्ध डेक्कन कॉलेज. मध्यंतरी गंगाधर पंतांनी 10 वर्षाच्या तापीबाई नावाच्या मुलीबरोबर टिळकांचा विवाह लावून दिलेला होता. आता पूर्वी लहानपणीच लग्न व्हायचे सगळ्यांचे, टिळक तरी कसे आपत असणार त्याला? तर 10 वर्षाच्या तापीबाई तर तब्येतीनं चांगल्या धडधाकट होत्या. आपले टिळक महाराज एकदम बारीक होते, पतले पतले. मित्र चिडवायला लागले, अरे तू असा बारका, तुझी बायको अशी बघ किती छान आहे तब्येतीने. आणि मग काय केलं माझ्या टिळकांनी? टिळकांनी 1 वर्ष पूर्ण व्यायामाला देऊन टाकलं.
0: काय निश्चय बघा.
1: म्हणाले ठीक आहे, मला तुम्ही चिडवता ना, मी लुकडत लुकडत दिसतो ना, आता मी जागा बघा, मला तब्येत कमावूनच दाखवतो. आणि 1 वर्ष पूर्ण व्यायाम धावणं करून करून टिळकांनी मस्त तब्येत करून टाकलं. टिळक पुढे म्हणतात की हे 1 वर्ष माझं वाया नाही गेलं.
0: हो,
1: या 1 वर्षात मी जी तब्येत कमावली त्याचा मला पुढे खूप फायदा झाला.
0: हो,
1: अनेक वेळा तुरुंगवास झाला, उपासमार झाली, शेवटी ते मंडालेला होते. तर या सगळ्या प्रवासात मला या धडधाकट तब्येतीचा खूप फायदा झाला. तब्येत कमावली, पुन्हा कॉलेज सुरू झालं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या काळामध्ये जगत विख्यात असे कवी आणि जे लेखक होऊन गेले, उदाहरणार्थ प्रोफेसर वर्ड्सवर्थ, प्रोफेसर शूट, या अशा महान लोकांनी टिळकांची इंग्रजी साहित्यातली गोडी वाढवली. आणि आपल्या टिळकांना गणित शिकवायला कोण होते माहिती आहे? अहो आपले केरवांना छत्रे गणितज्ञ असे हो. बघा, उत्तम विद्यार्थ्याला उत्तम शिक्षक मिळाले आणि हा माणूस उत्तम घडला. कॉलेजमध्ये असताना टिळकांनी प्रचंड वाचन केलं, प्रचंड. हो, काय काय वाचलं? सगळे परदेशी लेखक, उदाहरणार्थ कांट, स्पेन्सर, मील, बेंथम, व्हॉल्टेअर, म्हणजे इंग्रजी लेखक तर वाचले त्यांनी, पण त्याचबरोबर आपल्या जुन्या संत साहित्याचाही खूप अभ्यास केला. आणि अशा प्रकारे 1877 मध्ये गणितात टिळकांना फर्स्ट क्लास मिळाला आणि ते बी ए झाले. त्या काळी अशी मार्कांची खैरात नसे, फर्स्ट क्लास मिळवणं म्हणजे खूप झालं. तर टिळकांनी ठरवलं होतं की देशसेवा करायची, नोकरी करायची नाही, आणि त्यासाठी कायद्याचं ज्ञान पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपण LLB करावं, कायद्याचं ज्ञान पाहिजे. आणि मग डेक्कन कॉलेजमध्ये त्यांची आगरकरांशी मैत्री झाली. दोघांनी निश्चय केला सरकारी नोकरी कधीही करायची नाही. आणि मग 1 जानेवारी 1880 ला न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केली. खूप गाजले हे न्यू इंग्लिश स्कूल. नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली 1883 मध्ये. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर होते सर जेम्स फर्ग्युसन नावाचे. आता हे इंग्रज लोक शिक्षणाचे दर्दी होते, त्यांचा कायम पाठिंबा असायचा. त्यांनी खूप सुधारणा केल्या भारतामध्ये. तर या फर्ग्युसन साहेबांनी त्या काळामध्ये बघा 1250 रुपये, बापरे, त्या काळात 1250 म्हणजे आजचे तुम्ही 1,200,000 म्हटले तरी चाले, एवढी देणगी दिली. आणि असा जो मोठा देणगीदार असतो ना, त्याचं नाव त्या वास्तूला द्यायची पद्धत आहे. मग म्हणूनच फर्ग्युसन नाव दिलं आणि फर्ग्युसन कॉलेज जन्माला आलं. कधी? 2 जानेवारी 1885 ला फर्ग्युसन महाविद्यालय अस्तित्वात आलं. टिळकांनी बरीच वर्ष काम केलं, पण 1890 मध्ये राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांसाठी देशसेवेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वतःला झोकून दिलं. सरकारवर जोरदार टीका केली. किती अग्रलेख लिहिले त्यांनी माहिती तुम्हाला? 513 अग्रलेख. बापरे, अग्रलेख लिहायला प्रचंड बुद्धिमत्ता लागते, व्यासंग लागतो, अभ्यास लागतो. अग्रलेख लिहिणं एरा गबाळ्याचं काम नाही. हो, आपल्या टिळकांनी खूप गाजलेले असे अग्रलेख लिहिलेले आहेत, त्यामुळे इंग्रज सरकार त्यांना चळाचळा कापत असे. त्यांचं प्रसिद्ध वाक्य तर तुम्हाला माहित आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. दुसरं एक वाक्य, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, कदाचित तुम्हाला आज कळणार नाही. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, टिळकांविषयी काही वाचाल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल. हो, खूप त्यांची वाक्य अशी गाजलेली आहे. म्हणजे बघा, देशसेवा, तुरुंगवास यासाठीच टिळकांचं आयुष्य वाहिलं गेलं. वैयक्तिक स्वार्थ त्यांना कधीही शिवला नाही. देशात एकोपा राहावा, समाज एकसंघ राहावा म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला, शिवजयंती सुरू केली. आणि आज हे दोन्ही उत्सव आपण मोठ्या प्रमाणावर साजरे करतो आणि टिळकांची आठवण ठेवतो. त्यानिमित्ताने आपल्याला आठवण राहते, राहायला पाहिजे. तर मंडळी, असे होते आपले टिळक. तुम्हाला बरीचशी माहिती आहेच त्यांच्याविषयी, वेळोवेळी माहिती होत राहणार आहे तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल, दुसरी व्यक्ती तुम्ही ओळख करून देणार, कोणती कोणती काय? ही व्यक्ती सुद्धा अशीच महान आहे. टिळकांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, पण आणि यांचं वेगळं, इतकाच फरक आहे. अण्णाभाऊ साठे. हो, तुम्हाला गंमत वाटेल, ज्या दिवशी टिळकांनी आपल्यातून निरोप घेतला, आपल्याला सोडून गेले योगायोगाने, त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. कुठे? सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात वाटेगावला. वाटेगाव नावाचं गाव आहे. टिळक गेले, अण्णा जन्मले आणि साहित्याचा जणू धबधबाच जन्माला आला असं म्हणाल तरी चालेल. हो, गरिबीमुळे, भटक्या अवस्थेमुळे अण्णा शाळेत जाऊ शकले नाही. ऐका बरं मी काय म्हणते ते. बघा, शाळेत न गेलेल्या या माणसाने प्रचंड साहित्य निर्माण केले. प्रचंड. किती किती साहित्य माहिती तुम्हाला? 35 कादंबऱ्या, त्यातल्या कितीतरी बक्षीस पात्र, काहींवरती चित्रपट निघालेले, 300 कथा. त्यांच्या अनेक कथांचं भाषांतर परकीय अनेक भाषांमध्ये झालेलं आहे. धारदार आवाजाची त्यांना देणगी मिळाली होती. जबरदस्त पाठांतर होत, बुद्धिमत्ता होती, सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात ते तरबेज होते. मैदानी खेळही ते खेळत असत. बघा, कुठल्याही शाळेत दीड दिवसापेक्षा जास्त न गेलेला हा माणूस किती प्रचंड साहित्य निर्माण करू शकतो यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. साहित्याचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य, पदे, गीते, अरे बापरे, याचे कार्यक्रम ते महाराष्ट्रभर करायचे हो. आणि त्यातनं विद्रोहाशी संघर्ष ते करायचे. त्यांचा सर्व साहित्यात संघर्ष आहे, विद्रोह आहे. सामाजिक ची परिस्थिती होती घातक अशी, स्पृश्यास्पृश्य, उच्च नीच, याविषयी त्यांनी विद्रोह पुकारला. आणि आपल्या साहित्यातनं या सगळ्या गोष्टींना त्यांनी वाचा फोडली, अत्याचाराला विरोध केला, ठणकावून केला. संयुक्त महाराष्ट्रातले तर ते महारथीच होते. शाहीर अमर शेखांच्या साह्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या फकिरा नावाच्या कादंबरीला मोठं पारितोषिक मिळालं. त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणाऱ्या आणि अस्पृश्यांची जी होणारी पिळवणूक आहे त्याच्यावरती कोरडे ओढणाऱ्या आहेत. असा हा महान साहित्यिक कुठल्याही शाळेत न गेलेला, परंतु त्याच्या 7 चित्रपट कथा आहेत, फक्कड लावण्या आहेत, कला पथकातनं काम आहे, तमाशातनं काम आहे, लोकनाट्यातनं काम आहे. 1961 साली त्यांच्या फकिरा कादंबरीला शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. बापरे, काय अफाट लोक असतात बालमित्रांनो. मग तुम्हाला अफाट व्हायचंय की नाही? माणूस अफाट कशाने होतो? कशाने? फक्त वाचनाने. काय राणी, काय सांगते मी? मग आमचे गुरुजी म्हणायचे, वाचाल तर वाचाल. मित्रांनो, तुम्ही वाचणार आहेत की नाही? बघा अण्णाभाऊ साठेंकडे बघा, आपल्या टिळकांकडे बघा, केवढी महान माणसं लाभली होतो आपल्याला. आपला देश किती श्रीमंत आहे, किती मोठी बेगमी हो, ही साहित्यिकांची, महान माणसांची बेगमी आपल्या देशात आहेत, त्यांचे आदर्श आपल्या देशात आहेत. आणि त्यांनीच आपल्याला स्वातंत्र्यही मिळवून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. 150 वर्ष या लोकांना झगडावं लागलं स्वातंत्र्यासाठी. तर असे थोर समाजसुधारक आपल्या देशाचे मानदंड आहेत, त्यांना आपण प्रणाम करूया. तुम्ही केलाच आहे हो की नाही? केलाय ना हो. नागपंचमी आहे हो, श्रावण महिन्यातला पहिला महत्वाचा सण, आणि तोही नाग प्राण्याबद्दल. नागांना आपण, सापांना आपण दिसले की सरळ मारून टाकतो. अहो, प्रत्येक प्राणी या सृष्टीचा अगदी आवश्यक घटक आहे हो. सगळ्यांची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे, व आपल्याला कोणाला मारण्याचा काय अधिकार आहे? हा, पूर्वी माणूस क्रूर होता. मी वैदिक नावाचं एक पुस्तक वाचलं, मध्ये फार छान पुस्तक आहे. तर वैदिक काळापूर्वी परिस्थिती माणसाची फारच वाईट होती. माणूस खूप क्रूर होता हो. दोन पार्ट्या असायच्या, परस्पर विरुद्ध एकमेकांवरती हल्ले व्हायचे, सपासप माणसांना कापलं जायचं, भयंकर क्रूर होता माणूस. पण हळूहळू आपले ऋषीमुनी वशिष्ठ, विश्वामित्र, जमदग्नी, परशुराम, रेणुका हो यांनी नर्मदेच्या काठावरती हळूहळू संस्कृती निर्माण करायला सुरुवात केली. आणि माणसाला पेरायचं कसं, उगवायचं कसं, धान्य कसं निर्माण करायचं, इथपासून शिकवायला सुरुवात केली. माणसांचं वास्तव्य फार पूर्वीपासून नदीच्या काठावर आहे. तो नदीच्या काठावर

का नद्या आपली माय आहे, पोषणारी आहे, पोषक आहे, हो की नाही? तिचं पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. पाण्यातूनच धान्य निर्माण होतं, शेती कशी करावी समजते, हो की नाही? प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी लागतं. माणूस सुरुवातीला घाबरायचा, देवाला घाबरायचा, चंद्राला घाबरायचा, सूर्याला घाबरायचा, नागाला घाबरायचा. मग ज्या ज्या गोष्टींना तो घाबरायचा त्यांची त्यांची तो पूजा करू लागला. कळतंय का तुम्हाला? सर्प हे माणसाचे मित्र आहेत, शेताचे मित्र आहेत, निसर्गाचा एक भाग आहेत, म्हणून त्यांना मारायचं नाही. म्हणून मग माणूस त्यांची पूजा करू लागला. हो, पूजा करण्याची ही रूढी निर्माण झाली. पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न सुरू झाला, हो की नाही? मग वेदकाळापासूनच स्त्रिया पाटावरती नागाचे चित्र काढतात, दूध लाह्या वाहतात, साखर वाहतात, पुरणाचं दिंड वाहतात, नैवेद्य करतात. आणि या नागपंचमीच्या तर तुम्हाला माहिती आहे अनेक कथा प्रचलित आहेत, अनेक कथा आहेत, पुस्तकातून आहेत, तुम्ही बघा, शोधून वाचा. एक जुनी गोष्ट तुम्हाला सांगते फक्त मी, की असं म्हणतात की कालिया नागाचा पराभव करून आपले श्रीकृष्ण भगवान त्या दिवशी नदीतून बाहेर आले. कालियाचा पराभव करून नास म्हणतात की तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. जाऊ द्या, प्रथा सुरू झाली ते चांगलंच झालं. हो, कोणत्याही प्राण्याला विनाकारण मारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. जो जीव जन्माला आलेला आहे तो उपयुक्तच आहे, म्हणून त्याला आपण मारता कामा नये, त्याचं आपण संरक्षणच केलं पाहिजे. मग आलं लक्षात तुमच्या? सर्प दिसला, नाग दिसला तर काय करायचं? काठी घेऊन धावायचं. नाही तर सर्प मित्र असतात, काही समाजसेवक असतात, काही सापांना न घाबरणारी माणसं असतात, हो माहित असतात आपल्याला. अशा लोकांना बोलवायचं, ते व्यवस्थितपणे साप पकडतात, न मारतात, जखमी न करतात, आणि त्याला मग जंगलात त्याच्या जागी सोडून द्यायचं. राहिलं लक्षात मग? तर या प्रथा आहेत ना. आता हा सण आपण खूप छान साजरा करतो. बायका नटतात, ठटतात, झाडाला झोके बांधतात, झोके बांधून गाणी म्हणतात, झिम्मा खेळतात, फुगडा खेळतात. हो, फार मोठी सणांची आपल्याकडे परंपरा आहे, उत्सवांची परंपरा आहे. आणि या सण आणि उत्सवांच्या परंपरेमुळे आपलं जीवन खूपच आनंददायी आणि सुखी बनतं. होय, सणवार नसते तर काय करू आपण? काहीतरी पाहिजे असतं आपल्याला मनोरंजनाला. आज तुम्हाला टीव्ही वगैरे साधनं आली आहेत, पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी सण उत्सव माणसाला जास्त आनंद द्यायचे. तर आता काही काही प्रथा अशा आहेत की त्या दिवशी काही चिरायचं नाही, तवा ठेवायचा नाही, आहेत संकेत काही करतात बायका तसं. त्या दिवशी मग कानवले करतात, खीर करतात, नैवेद्य देतात. एकूण काय, या प्रथांमुळे, या रूढींमुळे, या परंपरांमुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण झालेला आहे आणि ते आपल्याला आनंद देतात. मग समजलं का काय? या पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांविषयी आदरभाव बाळगायचा, त्यांना सन्मानाने वागवायचं. माझे मित्र मंडळी, माझी बालमंडळी खूप खूप शहाणे आहेत, मला माहित आहे, हो की नाही? तुम्ही खूप हुशार आहात, खूप शहाणे आहात. हो, मला माहित आहे खूप शहाणे आहात, तुम्ही हुशार आहात तुम्ही, आणि तुम्ही माझं सांगितलेलं ऐकता सुद्धा आहे, मला माहित आहे. मग घेऊन येऊ पाहता काय? बाय बाय बिटांनो, खूप आवडतं तुम्ही मला. थांबते आता, बाय.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: कार्यक्रमात ही भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधली पारंपरिक गीतरचना ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संत नामदेव यांची रचना प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत, संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि हे गीत ऐकणार आहोत देवमाणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळा राम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचा, शोभा गुरटू यांनी गायलेलं हे गीत आहे कलापंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: ಹಳು ಹಳು ಗುರುವ ಹೋಪಿಕ್ಯಾ ಪಾನಾಚ ಆ ಹೋಪಿಕ್ಯಾ ಪಾನಾಚ ದೇಟಕಿ ಹೋಪಿರುವ.
1: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत, प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ग दी माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुनबाई या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे शांता शेळके यांचं, संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मंदाळे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांचं गीत सौभाग्य कांक्षिणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटावरलं। जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमांतर्गत आज आपण जनावरांना प्रोटोजन डिसीज पासून होणारे रोग त्याविषयी जे आपण आज चर्चा करूया. यामध्ये जे आपण शेतकऱ्यांना माहितच आहे आपल्याला की गोचिड आणि गोमाशा यापासून जनावरांना बरेचसे रोग होतात. यामध्ये जसे बॅबेसियासिस, गोचिड ताप, थायलोरेसिस, ॲनाप्लाझ्मासिस यासारखे जे रोग होतात सरासारखे हे आपल्याला माहितच आहे. पण यामध्ये जर आपण थोडंसं त्याबद्दल माहिती करून घेतली आणि त्यांची लक्षणं कसे असतात आणि वेळेवर उपचार केला तर आपले जनावर आपण या रोगापासून मुक्त करू शकतो आणि आपले जे आर्थिक नुकसान होते त्यांना आपण वाचवू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, बॅबेसियासिस हा जो रोग आहे जनावरांना, हा आजार बॅबेसिस नावाच्या अधिजीवामुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसानही जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये जर आपण लक्षण जर बघितले तर जनावरांना अचानकपणे जवळपास नाही म्हणतात 105 ते 106 फॅरनहाइट ताप येतो. कॉफी रंगाची लघवी होते. जनावर खात नाही किंवा रवंदही करत नाही. जनावरात अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. श्वसन व हृदयाची स्पंदने वाढतात. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात होतो. कधी कधी कावळ्याची लक्षणे दिसून येतात आणि त्यांची त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न केल्यास 10 ते 12 दिवसात जनावराचा मृत्यू होतो. शेतकरी बंधूंनो, निदानामध्ये आपल्याला असं करता येईल की शरीराची वाढलेले तापमान व कापवीच्या रंगाची लघवी आणि कावीळ या लक्षणावरून रोगाचे निदान करता येते. उपचाराबद्दल सांगण्यात झालेच बरेचसे उपचार आहेत, परंतु जर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर आपण जर केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. प्रतिबंधक उपायामध्ये या रोगाच्या प्रतिबंधासाठी गोचिडांचा नायनाट करणे फार महत्वाचे आहे. गोचिडापासून संरक्षणासाठी जनावरात लिक्विड बुटॉक्स किंवा पेस्टोबन हे बाजारपेठेत मिळतात. मेडिकलच्या दुकानावर आपल्याला घेऊन त्यांच्यावर लावता येईल. यामध्ये दुसरा रोग म्हणजे शेतकरी बंधूंनो थायलेरियासिस. थायलेरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील या आजाराने जीव रक्त शोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशी जातात व तिथेच वाढू लागतात आणि हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या आणि पूर्वीही गोचिडे नसतील तर अशा जनावरात हा आजार होत नाही. या आजारात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भयंकर होते. या आजारामुळे जनावर मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर लक्षणे जर आपण जनावरांना बघितले तर जनावरांमध्ये जवळपास 105 ते 107 फॅरनहाइट ताप येतो. पायाजवळील लसिका ग्रंथीवर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. परिणामी रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. डोळ्याची त्वचा पांढरी अथवा पिवळसर दिसते. वेळेवर निदान झाले नाही तर कावीळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्याचा व चाटण्याचा प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरांना दुय्यम आजार होतात व जनावरे मरतात. शेतकरी बंधूंनो, रोगनिदान जर बघतो म्हटलं तर रोगनिदान करताना गोचिड आहेत का ते पाहावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आजारी जनाज व रक्त लसिका ग्रंथीची तपासणी करावी. उपचारामध्ये सांगायचं झाल्या तर आपण पशुवैद्यकीय सल्ल्याच्या अनुसार उपचार करून घ्यावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा आपल्याला माहितच आहे. सरामध्ये जनावर गोलगोल फिरून आणि खाली पडते. तर सरा हा रोग माशाद्वारे टॅबनेस माशी फैलवणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढवणाऱ्या ट्रिपानोसोमा इवान्सस नावाच्या अधिजीवामुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोठ्याजवळ घाण पाण्याचे डबके असणाऱ्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगाचा जंतूचा प्रसार होतो. यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाइट पर्यंत ताप येत असतो आणि चढउतार होत असतो. सुस्त होतात जनावरे. भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. श्वास मध्ये वाढ होऊन नाकातून घाण व तोंडातून लाळ. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालवल्यासारखी जाणवते. जनावर गोल फिरतात. वेडसरपणाची लक्षणे दाखवतात व भिंतीस धडक घेतात किंवा जोरात आपडतात. अति तीव्र स्वरूपातील आजार असल्याने जनावरात तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये जर निदान करण्यात येते. ज्या भागात पाऊस व टॅबनेस माशाचे प्रमाण जास्त आहे तिथे लगेच निदान होते. किंवा दुसरे असे आहे की रक्त कातपट्टीवर तयार करून प्रयोगशाळेत निदान करता येते. उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतलेला बरा. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रचार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्यांचा नायनाट करणे फार महत्वाचे असते. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण वापर फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावया सोडू नये. यामध्ये तिसरा आणि चौथा जो आजार आहे, चौथा आजार जो आहे तो म्हणजे अॅनोप्लाझ्मॉसिस. हा आजार संकरित जनावरांमध्ये तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून अॅनाप्लाझ्मा मर्जिनल या रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतू रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचीड टॅबनेस माशा व डासाच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जनावरांमध्ये असे दिसतात की जवळपास त्यांना 105 ते 107 फॅरनहाइट ताप असतो. यामध्ये जनावरांची भूक मंदावते, दूध उत्पादन घटते, जनावरे रवण करीत नाहीत व वरच्यावर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीळची लक्षणे दाखवतात. यामध्ये जर निदान करण्यात झालं तर जनावराचे रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेत पाठवून रोग निदान करावे. उपचार जास्त मात्रेमध्ये किंवा टेट्रासायक्लिनची इंजेक्शने 5 ते 7 दिवस लावल्यास रोग बरा होतो आणि पुढील उपचाराकरता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैजयंता या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून दूरपणा तर तुम्ही जावेला हातावर राहून चिडला साळूच्या काट्यावणी एक शब्दाची केली कोणी आमच्या डोळ्यात

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आपण आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचा आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सांगते ऐका. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेवडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृह उद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया वी स खांडेकर यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे मीना खडीकर यांचा आणि हे गीत ऐकणार आहोत माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: गीत ऐकूया रंगपंचमी या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या कार्यक्रमात. आता ऐकूया राजेश मुजुमदार यांचं गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, आज तिसरा रविवार, आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर अतुल किडीकर, पेडियाट्रिशियन फ्रॉम नाशिक आणि किशोरावस्थेवर लेक्चर्स घेणारे, काउन्सिलिंग करणारे डॉक्टर। 2 आठवडे आपण विषय किशोरावस्थेवर बोललो, राईट फ्रॉम एज 9 to 16, आणि आता आपण बोलणार आहोत सेक्शुअल एज्युकेशन। आय डोंट नो विच एज दॅट स्टार्ट्स डॉक्टर, बॉल इज इन युअर कोर्ट।
7: येस,
6: सेक्शुअल एज्युकेशन,
7: सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणतो आपण।
6: ओके,
7: सेक्शुअल
6: अजून सुद्धा त्याच्यावर डिस्कशन होतं की ते शिकवावं की नाही, आणि माझं प्रामाणिकपणे ते शिकवलंच पाहिजे। आणि मागचे 2 रविवार तुमच्या बरोबर ऐकल्यानंतर मला तर असं वाटायला लागलं ते शिकवण्याशिवाय पर्यायच नाही।
7: बरेचदा मोठ्या लोकांना खंत अशी असते की आम्हाला कोणी का नाही शिकवले हे, आणि याचं म्हणजे आम्ही जे काही सुरुवात करतो याची अतिशय लहान वयापासून करतो की 2 वर्षाच्या मुलापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता, आपल्या शारीरिक अवयवांची माहिती देऊन। प्रत्येक अवयवाचं काम काय आहे आणि ते कशासाठी आहे त्याची माहिती आपण मुलांना द्यायला पाहिजे, आणि साधारण 4 ते 5 वर्षापासून आपण मुलांना, म्हणजे त्यांनाही कळतं की अंतर्वस्त्र म्हणजे काय। सो अंतर्वस्त्राने झाकलेले जे काही अवयव आहेत आपले, छाती म्हणा, मांड्या म्हणा आणि ओठ, चेहरा, याला कोणी हात लावता कामा नये हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे। जसजशी मुलं मुली मोठे होतात तसं तसं याचं आपण वयानुसार आपण त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे। की साधारण आजकाल मासिक पाळी मुलींमध्ये लवकर येते, तर साधारण 7व्या 8व्या वर्षी आपण मुलींना मासिक पाळी काय येते, त्याचं म्हणजे काम काय आहे आणि त्याच्यामध्ये घेण्याची काळजी काय आहे याचं प्रशिक्षण पालकांकडनं, शिक्षकांकडनं किंवा डॉक्टर्सकडनं मुलांना द्यायला पाहिजे। बरेचदा हे प्रशिक्षण कसं द्यायचं हे पालकांना कळत नाही, ते कसं द्यायचं आपण ते थोड्या वेळाने बघूया। जसं मुलं मोठी होतात, 12-13 वर्षाच्या मुलांना आजकाल आपण म्हणतो की बघतो की सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेक्शुअल अब्युजला, म्हणजे लैंगिक अत्याचाराला 12-13 वर्षाच्या मुला मुलींना जायला। सो त्यांना हार्मफुल टच काय आहे, खराब स्पर्श काय आहे, कुठला आहे आणि चांगला स्पर्श काय आहे याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे। ते देण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एक वाक्य मुलांना फक्त शिकवायला पाहिजे की तुमची आई सोडून तुमच्या अंगाला हात लावायचा कुणालाही हक्क नाही। ते कोणी असो, अगदी आदरणीय व्यक्ती असो, शिक्षक असो, नातेवाईक असो, शेजारचे काका असो, रिक्षावाले असो, ट्रकवाले असो, कोणीही असो, अनोळखी ओळखीचे कोणीही,
6: मित्रमैत्रिणींना
7: सुद्धा नाही, तुमच्या परवानगीशिवाय फक्त तुमची आई तुम्हाला हात लावू शकते। आणि हे जेव्हा आपण मुलांना वारंवार सांगतो तेव्हा त्यांना कळतं की यस, मला इथे धोका आहे। सो बेसिकली अब्यूज टाळण्याच्या आणि बाकीचं जे काही प्रशिक्षण आहे पण ते नंतरही मुलांना देऊ शकतो, कुटुंब नियोजनाचं म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही पुढच्या लैंगिक समस्यांचा काय जो काय विचार असेल तो. पण या मुलांना हे शिकवायला लागतं की घर असो किंवा बाहेरचं असो, आदरणीय असो कोणीही असो,
6: किती इन्फ्लुएन्शियल असो, किती पॉवरफुल,
7: किती पॉवरफुल असो, इनफॅक्ट जास्त पॉवरफुल असला की तो जास्त अत्याचार करण्याची शक्यता असते आणि तुमच्यासारख्या अनेक मुलांना करण्याची शक्यता असते. सो हे होऊ नये म्हणून काय करायचं की तुम्ही मुलांना आधी शिकवायला पाहिजे त्याच्याच बरोबर.
6: सर मला एक सांगा, 3 वर्षाचा पोरगा पोरगी हे समजू शकतो?
7: 5 वर्षाच्या मुलांना प्रायव्हेट पार्ट्स काय आहेत ते कळतं.
6: हो
7: ओके. 5 वर्षाच्या मुलांना तुम्हाला साध्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमच्या अंतर्वस्त्रातली जागा जी आहे त्या जागेला कोणाला हात लावू द्यायचं नाही हे सांगायचं त्यांना कळतं ते.
6: आणि मग ते शिकतात?
7: शिकतात.
6: व्हेरी गुड.
7: आणि ते समजा होत असेल तर काय करायचं, ते होऊ नये म्हणून काय करायचं, ते होत असताना काय करायचं आणि ते झाल्यानंतर समजा दुर्दैवाने काय करायचं याचं प्रशिक्षण आपण मुलांना द्यायला पाहिजे. सो बेसिकली ते होऊ नये म्हणून आपण त्यांना शिक्षण देण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्यापलीकडे आपण काही करू शकत जे आता कमी झालेलं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, घरात फारसं असं काही होऊ शकत नसे, आजी आजोबा कोणीतरी घरात असायचं. आता संधी भरपूर आहे त्या मुलांकडे. सो संधी जेवढ्या जास्त आहेत तेवढा अब्यूज पण जास्त आहे, तेवढा अत्याचार पण जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना,
6: सॉरी टू से, आय डोंट नो वेदर आय एम आस्किंग यू प्रॉपर क्वेश्चन ऑर नाही, पण हा माझ्या दृष्टीने विचारणं खूप गरजेचं आहे. यू आर सिनियर डॉक्टर आहात, नाव घेऊ काहीच घेऊ नका, पण असे बॅड टच करणारे कोण असतात? ब्लड रिलेशन्स मधले असतात?
7: ब्लड रिलेशन्स मध्ये जास्त आहेत.
6: तू डायरेक्ट कोण कोण असले म्हणजे माझ्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे की कोण खतरनाक असू शकतो, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट काही नाव घ्या.
7: हा तर याच्यामध्ये बेसिकली मी मगा सांगितलं त्याप्रमाणे घरातली बाकीच्यांच्या दृष्टीने आदरणीय रिस्पेक्टेड अशी जी काही व्यक्ती असते, मग त्याच्यामध्ये जावाई असू शकतो, सासरे असू शकतात, काका असू शकतात, मामा असू शकतात, कोणीही असू शकत. आणि बरेचदा जवळजवळ 90% घटनांमध्ये, 80% घटनांमध्ये ही व्यक्ती त्या मुलाच्या किंवा मुलीच्या माहितीची असते.
6: बरं आता मला दुसरा प्रश्न विचारायचा, हे लोक अप्रोच कसं करतात बाळांना लहान पोरांना?
7: हे काय संधीची वाट बघत असतात की बो घरात कोणी नाहीये आणि मी अशा पोझिशनमध्ये की मला कोणी नाही म्हणू शकणार नाही, म्हणून त्या मुलाशी किंवा मुलीशी ते मैत्री सांगतात.
6: कशी सांगतात?
7: काय चॉकलेट देतील, काहीतरी गोड बोलतील, मी तुला गोष्ट सांगतो, मग त्या गोष्टीत असं होतं, मग तो राजा असतो, त्याचा एक राजपुत्र असतो, मग तो त्या राजपुत्राला असा धरतो, असं म्हणून ते गोष्टीतनं पण सांगू शकतात. कधी कधी हे त्यांच्या मोबाईल मधनं किंवा याच्यामधनं व्हिडिओ दाखवतात की आपण आता असा गेम खेळूया का, आणि आपण आता हे करू शकतो, कशाही प्रकारे करू शकतो. पण हे बहुतेक वेळेला त्या व्यक्तीने प्लॅन केलेली एक ऍक्टिव्हिटी असते त्याच्या डोक्यात. हे
6: आणि तो माणूस आपण ओळखूच शकत नाही?
7: तो ओळखू शकतो, दुर्दैवाने तो ओळखू येतो घरच्या. बरेचदा मुलं आईला किंवा वडिलांना सांगतात की यांनी मला असं केलं, पण तर ती आदरणीय व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीचा अपमान करायचा म्हणजे मग सगळ्यांचाच रोष कुटुंबाचा आपल्यावरती. त्यापेक्षा जाऊ दे, तू लक्ष नको देऊ, दुर्लक्ष कर.
6: मला तो मॉन्सून वेडिंग पिक्चर आठवला
7: अक्षरशः. किती सिनेमे त्याच्यावरती. आणि तो हायवे नावाचा एक सिनेमा होता, तुम्ही बघितला असेल तर, आलिया भट्टचा, त्याच्यामध्ये पण हा असा प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे की तिचे अतिशय आदरणीय असे काका असतात, तेच तिच्यावर लहानपणापासून वारंवार अत्याचार करत असतात. सो मुळात हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर लहानपणापासून मुलांना आपण चांगला स्पर्श, वाईट स्पर्श आणि तिसरा एक स्पर्श असतो तो कन्फ्युजिंग स्पर्श असतो, संभ्रम तयार करणारा की हा चांगला आहे का वाईट आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोणतरी आपल्याला आंघोळ घातल्यानंतर आपला अंग पुसतोय, तर काही अवयवांजवळ जर खूप जास्त पुसापूस चालली असेल तर तो संभ्रमित करणार असतो की हे बरोबर चाललंय का नाही. हे पण मुलांना कळवायला लागतं की या भागांमध्ये कोणालाही काही करू द्यायचं नाही. आता हे प्रशिक्षण झालं होऊ नये म्हणून. दुसरं
6: आपण आता कोणत्या वयोगटाबद्दल बोलतोय?
7: हे आपण 5 ते 20 अशा वयोगटात बोललो.
6: त्यावेळेस तर समजतच
7: नाही, समजत
6: काय बोलताय?
7: नाही समजत.
6: गुड टच बॅड टच
7: नाही समजत
6: डॉक्टर?
7: अहो नाही समजत.
6: सिरियसली?
7: म्हणजे अगदी मोठ्या वयस्कर झालेल्या लोकांना सुद्धा बॅड टच.
6: डॉक्टर आय एम शॉक्ड.
7: येस यू शुड बी, कारण शिकून घ्या
6: काय बोलताय.
7: लोकांना कळतच नाही.
6: ओ माय.
7: आणि हे कळवायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या व्यक्तीला असं वाटलं ना की म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला की बाबा या व्यक्तीपासून आपल्याला जर असा धोका आहे तर शक्यतो त्या व्यक्तीबरोबर एकटं राहणं टाळलं पाहिजे. की समजा आई म्हणाली अगं मी जरा जाऊन येते अर्धा तासात, तू जरा थांब, काका आहेत घरात किंवा मामा आहेत घरात, तर तिने सांगायला पाहिजे मी पण तुझ्याबरोबर.
6: आणि ही आईसाठी हिंट आहे? नाही,
7: आईसाठी हिंट आहे नाही, आईला माहिती असतं पण नाही बहुते असं त्यांना काय वाटेल घरी मला एकट्याला सोडून गेले दोघी जणी. इतकं म्हणजे ते नाजूक आणि क्लिष्ट प्रकरण आहे.
6: सो क्लिष्ट आहे का आपण क्लिष्ट करतो?
7: दोन्ही थोडस क्लिष्ट आहे पण आपण अजून क्लिष्ट करतो. लपवून ठेवून, न सांगून, न बोलून, न वाच्यता करून. सो त्या व्यक्तीवर एकटं राहणं टाळावं. तुम्ही पार्टीमध्ये गेला कुठे कुठे सेलिब्रेशन करायला गेला, तुम्हाला कोणी जर काही ड्रिंक आणून दिलं असेल तर ते तुम्ही सील्ड बॉटलमधनं आपलं आपलं कोल्ड्रिंक ओतून घ्या. त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा पदार्थ घातला जाता कामा नये, या प्रकारे तुम्ही टाळू शकता. त्यानंतर समजा असं काही होत असेल तर मागे मी जसं सांगितलं की तुमचा उजवा गुडघा, तुमची नखं व्यवस्थित वापरा. काहीच जमलं नाही तर दचकून न जाता, घाबरून न जाता, जोरात ओरडा की नाही मला आवडत आहे तू जे काय करतोयस, आणि आसपासच्या लोकांना सावध करा की मला ही व्यक्ती त्रास देते आहे आणि तुमची योग्य ती दखल घेतली जाईल तुमच्या तक्रारीची. समजा दुर्दैवाने असं काही होऊन गेलं असेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये, सो कॉल्ड क्रशमध्ये, लव्ह अफेअरमध्ये, प्रेम प्रकरणात, की तुमच्यावरती त्याच्यावर झालेलं आहे किंवा जबरदस्ती झालेली आहे, तर तुम्ही सगळं काही मनातल्या मनात कुढत न बसता मोकळेपणाने कोणाशी तरी बोला. मग ती तुमचे पालक असू शकतात, आयडियली पालकांशीच शक्यतो बोलायला पाहिजे, पण मावशी असू शकते, आत्या असू शकते, चुलत बहीण असू शकते, कझिन, डॉक्टर असू शकतो, तुमचे मित्रमैत्रिणी असू शकतात, कोणाशी तरी बोला, शिक्षक असू शकतात जर त्यांचे कान ऐकायला तयार असतील तर. म्हणून ते पहिल्या एपिसोडचं मी तुम्हाला सांगतो की आपलं कम्युनिकेशन जे आहे, आपला सुसंवाद जो आहे तो फार महत्वाचा आहे. त्याच्यावर तो पाया आहे, त्याच्यावरती सगळी. सो तुमचा सुसंवाद ज्यांच्या कोणाशी चांगला आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याशी बोला. आणि आजकाल एक दोन छान नंबर दिलेले आहेत सरकारने, तर ते
6: प्लीज नंबर माहिती असेल जसं.
7: हां, तर ते तुम्हाला ऑनलाईन काही त्रास होत असेल मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप वरती किंवा इंस्टाग्राम वरती, व्हॉट्सअप वरती, किंवा तुम्हाला पर्सनली कोणी काही त्रास देत असेल, तर हे दोन नंबर लक्षात ठेवायचे. ऑनलाईनसाठी जे सायबर हॅरॅसमेंट जे काय होते तुमची, त्याच्यासाठी 1930 हा 1930 टोल फ्री नंबर आहे. याच्यामध्ये तुमची कुठलीही प्रकारची तुमची ओळख दाखवली जात नाही, गोपनीयता राखली जाते. आणि या नंबरवरती तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर 1 आठवड्याच्या आत त्या व्यक्तीला त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात येतो, त्या व्यक्तीला शासन होऊ शकतं. आणि दुर्दैवाने म्हणजे माझं इथल्या आपल्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं सायबर क्राईमवाल्या, ते पण म्हणाले की 10 पैकी 9 लोक तक्रारच करत नाही म्हणे. आम्ही लोकांना इतक्या प्रकारे सांगून झालेलं आहे की आम्हाला कळवा, आम्ही येऊ, तुमच्या नावाची काहीही कुठेही सगळी गोपनीयता राखली जाईल, तुमची ओळख दिली जाणार नाही, काहीही त्रास होणार नाही तुम्हाला. दुसरा नंबर आहे 10981098, तो चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे, इंटरनॅशनल नंबर आहे, फ्री, टोल फ्री आहे, तुम्ही कुठूनही फोन करू शकता. पण सायबर क्राईमसाठी 1930 हा अतिशय उत्कृष्ट लक्षात ठेवण्यासारखा नंबर आहे, 1930. आणि त्या नंबरवरती तुम्ही 24 तास कधीही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. तुम्हाला खूप जास्त मानसिक तणाव आला असेल त्या सगळ्या घटनांमधनं, नॅचरली येऊ शकतो तो. सो त्याच्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते तुम्हाला, की तुम्ही यातनं तणावातनं या बाहेर कसे आले. आणि मानसिक तणाव ही खूप फार मोठा म्हणजे कार्यक्रमच आहे तो, एक मोठ्या प्रकारचा मानसिक तणाव कसा काय हाताळायचा. पण सध्याच्या मुलांच्या बाबतीत, किशोरवयीन मुलांच्या मुलींच्या बाबतीत म्हणाल तुम्ही, तर मानसिक तणाव हा बऱ्यापैकी त्यांना अभ्यासाच्या स्ट्रेसमुळे येतो. इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, इतकी स्पर्धा वाढलेली आहे, इतकी क्लासेस करा, शाळा कॉलेजेस करा, घरी येऊन परत अभ्यास करा, मित्रमैत्रिणी आहेत, रिलेशनशिप्स आहेत, त्यानंतर घरातले एकंदरीत कौटुंबिक सुसंवाद कमी कमी होत चाललेला आहे, आई वडील अवेलेबल नाही आहेत, कोणाशी मन मोकळा करावं अशी व्यक्ती मिळत नाही आहे, त्यात बाहेरची प्रलोभन आहेत, ड्रग अब्यूज आहे, सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन्स आहेत, सध्याच्या बघता तुम्ही तर ट्रॅफिक कंडिशन्स आहेत, इकडून तिकडे जायला वेळ लागतोय, करप्शन आहे, पोल्युशन आहे, पॉवर्टी आहे, हे सगळ्याचं कुठेतरी या मुलांवरती खूप जास्त प्रकारात तणाव येतो. माझं फ्युचर काय आहे, माझं करिअर काय आहे, याच्यावरती कन्फ्युजन आहे. माझ्या मित्रांना आता सगळं जमतंय, मला काहीच कसं येत नाही, मी कमी तर नाही पडत त्यांना कुठे, या प्रकारचं एक तणाव मुलांवरती येऊन त्या तणावाखाली मुलं अभ्यासात मागे पडतात, त्यांच्या करिअरमध्ये मागे पडतात. मग ते शॉर्टकट्स बघतात. शॉर्टकट्स म्हणजे काय? ड्रग्स घेणे, बाकीचे प्रयोग करणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, सेक्शुअल प्रयोग करणे, इंटरनेटला ॲडिक्ट होणे, कम्प्युटर किंवा मोबाईलला ॲडिक्ट होणे, त्यानंतर देवाकडे प्रार्थना करणे की यावर्षीचा पेपर सोपा जाऊ दे रे बाबा, मी शिर्डीपर्यंत पायी चालते, मी 7 सोमवार करीन, त्यानंतर पुढे ढकलतात सगळं ते अभ्यासाचं शेड्यूल जे येते की बघू रे 4 महिन्यांनी परीक्षा, आत्तापासून कशाला अभ्यास पळवाटाया. आणि हे सगळं झालं त्याच्याने काही साध्य नाही झालं, ते स्वतःला इजा करू शकतात किंवा इतरांना इजा करू शकतात. सो ह्या सगळ्या पळवाच्या आहे. मोठे लोक पण हे पळवाटा शोधत असतात, पण या मुलांमध्ये आपला जो मेंदू असतो तो इतका प्रचंड प्रमाणात हळवा असतो, मी म्हणेन अतिशय हळवा असतो, थोडासुद्धा ताण त्याला सहन होईल असं सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ते पराकुटीची भूमिका ही मुलं घेतात, आणि त्या पराकुटीच्या भूमिकेतनं आपल्या देशामध्ये सध्या आपण जगामध्ये 3 नंबरला आहोत आत्महत्येच्या तरुण वयाच्या मुलांमधल्या. याचं कारण हे आहे की मुलं कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जो आहे, ताण जो आहे, मानसिक ताण, हा हाताळू शकत नाही. आणि हा हाताळून त्याला आपण त्यांना शिकवलं नाही आहे. आपल्या काळी आपल्याला प्रत्येक गोष्टीला नाही म्हणण्याची मोठ्यांची पद्धत होती की बा तुम्ही समजा म्हणलं ना मला आता ऊसाचा रस पाहिजे, नाही सध्या पिता येणार नाही परीक्षा झाल्याशिवाय काही, ह्या मुलांना कोल्ड्रिंक मागा, लगेच मागवतील ते आणि आणून देतील. मला हा मोबाईल नाही तो मोबाईल पाहिजे, ते मॉडेल पाहिजे, लगेच पालक आणून देत. कारण पालकांना वाटतं की आपण पैशाच्या विकत घेतलेल्या गोष्टींनी मुलांचं त्यांना मोठं केलं म्हणजे आपण उत्तम पालक झालो, महागड्या शाळांमध्ये मुलांना टाकलं म्हणजे आपण फार महाग
6: जबाबदारी पूर्ण केली,
7: जबाबदारी पूर्ण केली. सो तसं नाही आहे. तुम्ही वेळ द्या, तुम्ही त्यांच्याशी चांगला संवाद साधा, कुठेतरी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. त्यावेळेला
6: मुलांना काय हवंय नेमकं, मुला मुलींना,
7: मुलांना काय, पालकांना काय, मोठ्यांना काय, म्हाताऱ्यांना काय, सगळ्यांना कोणीतरी आपल्याला जवळ करणार, आपल्याशी प्रेमाने बोलणार,
6: हक्काचं माणूस,
7: हक्काचं माणूस पाहिजे की यस बॉस मला काही झालं ना आयुष्यात, मी या माणसाकडे जाऊ शकतो. तिथे काहीच नाही आहे हो. बरेचदा मी जसं पहिल्या याच्यामध्ये सांगितलं, एकत्र कुटुंब पद्धती आता कमी होत चाललेली आहे. बऱ्याचशा पालकांमध्ये आता विभक्त राहण्याची प्रवृत्ती आलेली आहे. सो आई इकडे, वडील तिकडे, सो कोणीच नाही आहे त्यांना जायला सोबत. मग ते काय करतील करमणुकीसाठी? तुम्ही जर घरात आहात, तुमच्याकडे कोणीच नाही आहे, तुम्ही काय कराल? नॅचरली टीव्ही किंवा मोबाईल बघाल ना, किंवा मित्रांना फोन करून नॉन स्पेसिफिक गप्पा मारत बसत. सो ही मुलं तेच करतायत. त्यांना आपण म्हणतो ही पिढी वाया गेली. ऍक्च्युली या पिढीमध्ये बल आणि बुद्धी याचा उत्तम विकास होतो. ही मुलं कमी आजारी पडतात, त्यांची शक्ती, फिजिकल स्ट्रेंथ चांगली असते आणि बुद्धीचा विकास होतो. तुम्हाला उदाहरण देतो मी, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, शहीद भगतसिंग घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, न्यूटन, गॅलिलिओ, कितीतरी जण, ज्ञानेश्वर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे, लता मंगेशकर 12व्या वर्षी पहिलं फिल्मी गाणं म्हणणारी, सचिन तेंडुलकर 15व्या वर्षी पहिलं इंटरनॅशनल शतक म्हणणारे. सो या सगळ्या लोकांनी या 10 ते 19 या वयोगटामध्ये महान कार्य केले स्वतःसाठी आणि देशासाठी. सो या मुलांमध्ये खूप एनर्जी आहे, खूप ऊर्जा आहे, पण ती जर आपण योग्य प्रकारे वळवली नाही तर ही मुलं, म्हणजे आता तुम्ही घेतलं समजा 100 विद्यार्थी घेतले, 100 मुलं मुली घेतले, त्यातल्या 5% मुलांना काही गरज नसते, नॅचरलीच चांगलेच होतात पुढे. चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने. 5% मुलांना तुम्हाला कदाचित काउन्सेलिंग, सायकॅट्रिक थेरपी काहीतरी लाग, 90% मुलं ही दोरीवरनं चालतात, ती 5% इकडेही जातील, 5% तिकडेही जातील. सो आमचं काम काय आहे, ॲज काउन्सिलर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा, पिडियाट्रिशियन्स म्हणा, या 90% मुलांना चांगल्या बाजूने आपल्याला वळवायचं. त्याच्यासाठी आम्हाला कोणाची गरज लागते? आम्ही तर काही करू शकत नाही. आम्हाला पालकांची मुख्य म्हणजे गरज लागते आणि शिक्षकांची गरज लागते. जर मिळालं तर पॉलिसी मेकर्सची पण लागते, मीडियाची पण लागते. आम्ही काय करतो, आम्ही आपल्या पद्धतीने कामं करत राहतो. पण जोवर आपण सगळे मिळून या 90% मुलांसाठी, जे भारताचं 22.5% टीनेजर्सचं पॉप्युलेशन आहे, म्हणजे रस्त्यावरनं चालणारा दर पाचवी व्यक्ती एक टीनेजर आहे. सो त्यांच्यासाठी आपल्याकडे काहीही सॉलिड असा राष्ट्रीय कार्यक्रम नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जो प्रयत्न केला, डॉक्टर्स, पीडियाट्रिशियन्स, पालक, मुख्य म्हणजे शिक्षक, शाळा, कॉलेजेस, पॉलिटिशियन्स, पॉलिसी मेकर्स, मीडिया, या सगळ्यांनी मिळून जर यांना थोडीशी दिशा दाखवली, नाही तर ही मुलं वाह्यातपणा करतात. तुम्ही बघा, आता कुठल्याही राजकीय नेत्याच्या पोस्टरमध्ये तुम्हाला स्टॅम्प साईजचे छोटे छोटे छोटे छोटे फोटो दिसतात, पंप्या, गंप्या, टिपू, सुन्या, काय काय असतील ते. सो या सगळ्या लोकांना या बाजूला झुकवण्याच्या ऐवजी आपण चांगल्या बाजूने जर झुकवू शकलो तर या पिढीबद्दल आपण डेफिनेटली आपलं देणं जे काही आहे ते देऊ करू शकतो असं मला वाटतं.
6: मुला आणि मुलींमध्ये अपब्रिंगिंग मध्ये अजूनही पालक फरक करतात का, आणि तो फरक करावा का, आणि करायचा असेल तर कसा करावा?
7: काही करायची गरज नाही आहे ऍक्च्युली. आता बऱ्याचशा कुटुंबांमध्ये मी बघतो की जिथे मुळात आईला थोडस स्वातंत्र्य जास्त मिळते त्या घरामध्ये आईच्या मुलीला पण स्वातंत्र्य मिळतं. पण मी जसं पहिल्या

0: आदर देण्याची एक प्रवृत्ती म्हणा, वागण्यातनं बोलण्यातनं नॉन व्हर्बली सुद्धा अशी जर दिली तर त्या मुलाला घरातल्या कळतं जो वाढतोय बायाने की बा बाई म्हणजे किंवा मुलगी म्हणजे फक्त टाकाऊ वस्तू किंवा वापरण्याची वस्तू अशी नाही आहे, ती पण एक व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही तिला, ऍक्च्युली आजकाल उलट आहे काही घरांमध्ये की ती मुलगी किंवा स्त्री नवऱ्याला थोडी व्यक्ती म्हणून वागवायची गरज आहे, पण ती जर तुम्ही मुभा दिली, ती जर तुम्ही समज दिली लहानपणापासून, तर मला वाटतं हा स्त्री पुरुष भेदभाव राहण्याचं काही कारण नाही आहे.
1: सगळ्यात महत्वाचं मुलांसाठी कुणी असेल घरात त्या पॅरेंट्स नंतर तर शिक्षक
0: हो.
1: आणि आजकाल असे किती शिक्षक आहेत जे खरोखर त्यांचं पॅशन आणि त्यांचा आनंद म्हणून शिकवतात
0: आहेत आहेत
1: आणि बरेच, आणि त्यांचं प्रमाण किती आहे आणि किती असे आहेत की काहीतरी करायचं एज्युकेशन मिळाल केलंय म्हणून काहीतरी शिकवायचं, इथं चांगला पगार मिळतो. शिक्षकाचं महत्व किती आणि त्याच्या ड्युटीज काय?
0: हां, तर शिक्षकाचं तर तुम्ही म्हणता, तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बरेचसे शिक्षक मन लावून काम करत आहेत. असंच नाही की सगळेजण पैशासाठी किंवा मी काहीतरी करू शकले, मी पण काहीतरी बी एड काय ते झालं असेल ते झाली आहे, मलाही पैसे कमवायचे आहेत, इंडिपेंडंट राहायचं आहे. मुख्य म्हणजे बऱ्याचशा अशा मेंटॅलिटीच्या ज्या काही शिक्षिका आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना घरापासून थोडीफार सुट्टी हवी असते.
1: एक्झॅक्टली.
0: आता शिक्षकाचा रोल जर म्हणाल तुम्ही, शिक्षकाचा रोल म्हणाल, सगळ्यात पहिले म्हणजे शिक्षण देणं, दुसरी गोष्ट म्हणजे मोटिवेटर म्हणून काम करणं, मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांना मार्ग दाखवणं, तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातले काही प्रॉब्लेम असतील. शिक्षकांबरोबर मुलं बराच वेळ असतात पण वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थिनीमध्ये आम्ही साधा सरळ हिशोब मांडतो की कुठलाही त्रास जो आहे, प्रॉब्लेम जो आहे, अभ्यास न करणं, मानसिक ताणतणाव, एकटं वाटणं, रडणं, चिडचिड करणं, हे 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल, त्याचं तीव्रता वाढत असेल, त्याच्यामुळे त्या मुलाच्या झोपेवरती खाण्यापिण्यावरती परिणाम होत असेल किंवा शाळेच्या अभ्यासामध्ये त्याची अधोगती होत असेल, तर हा प्रॉब्लेम शिक्षिका किंवा शिक्षक ओळखू शकतात. कारण मुलं आजकाल 5-6 तास कमीत कमी शाळांमध्ये असतात. तर 2 आठवड्यापेक्षा तीव्रता वाढणारा, तुमच्या अभ्यासावरती, झोपेवरती, खाण्यापिण्यावरती परिणाम करणारा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ताबडतोब तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः सोडवू शकाल तर चांगलीच गोष्ट आहे, नसाल तर तुम्ही प्रोफेशनल मदत घ्यायला पाहिजे. काउन्सिलिंग म्हणा किंवा आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर आहेत, पण तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घ्यायला पाहिजे. आणि हे ओळखण्याचं काम म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शनचं काम, काउन्सिलरचं काम शिक्षक करू शकतो, मोटिवेटरचं काम शिक्षण देण्याचं म्हणजे एज्युकेटरचं काम करू शकतो, आणि रेफरल जो काही गरज पडली, गडबड वाटली तर रेफरल करण्याचं काम, आणि या सगळ्यामध्ये पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक मेळ असणं, एक अटॅचमेंट असणं हे फार महत्वाचं आहे विद्यार्थ्यासाठी. सो शिक्षकाचं काम मोठं आहे, करायला गेलं तर म्हणजे जगापेक्षाही मोठं आहे असं म्हणू शकू, पण अंत नाही त्याला काही. पण बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की टेम्पररी शिक्षक येतात, काही महिने येतात, काही महिन्यांनी चालल्या जातात, टाइमपास म्हणून येतात असं मी म्हणणार नाही, पण पैशासाठी येऊ शकतात, काहीतरी स्वतःची एक महत्वाकांक्षा पूर्ण करायची म्हणून पण येऊ शकतात. पण ठीक आहे ना, तुम्ही आलात ना शिक्षक म्हणून आलात तर मग निदान एवढी 5-6 कामं करा की तुम्ही मोटिवेट करा मुलांना, त्यांना शिक्षण द्या, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स लवकर ओळखा, त्यांना रेफर करा, त्यांना जमलं तर काउन्सिलिंग करा, आणि या सगळ्या याच्यामध्ये थोडंसं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करा टीका करण्यापेक्षा. शिक्षकांची भूमिका आहे फक्त टीका करण्याची नसून, पु ल देशपांडेंचे एक चितळे मास्तर नावाचे एक शिक्षक होते बघा, तर ते जसे मुलांना प्रोत्साहन द्यायचे तसं तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या, मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढे खेचा, पुढे असलेल्या विद्यार्थ्यांना अजून पुढे जाण्याची संधी द्या, आणि थोड्या प्रकारे त्याच्यासाठी पण सुसंवाद लागतो, जो कुटुंबात लागतो तो फार महत्वाचा आहे.
1: सर 3 आठवडे आपण बोलतोय, सुरुवात सुसंवादावर सुरू झाली, एंड पण सुसंवादावर आलं,
0: तेच महत्व.
1: एकदा माझं प्रामाणिक मत आहे, 2-3 मिनिटं सुसंवाद कसा साधावा पॅरेंट्सने आणि शिक्षकांनी आणि समाजाने या टीनेजर्स बरोबर हे सांगा.
0: टीनेजर्ससाठी जसं मी पहिल्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं की त्यांच्या स्टेजेस समजून घ्या की 10 ते 13 मध्ये काय काय बदल होतात, 13 ते 16 मध्ये काय काय होतात आणि 16 ते 19 मध्ये काय काय होतात हे आधी पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट मी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या टीनेजर्स सांगतो,

0: पालकांनाही शिकवतो की आपल्या मेंदूचा जो सगळ्यात पुढचा भाग आहे प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणतो आपण कपाळाच्या मागचं, तो डेव्हलप व्हायला तो त्याचं म्हणजे चांगलं पिकायला मॅच्युअर व्हायला परिपक्व व्हायला 17 वर्षापर्यंत आपल्याला जमत नाही. 17 वर्षानंतर त्याची वाढ सुरू होते, मॅच्युरिटी सुरू होते. तोपर्यंत आपलं जे भावनांचं सेंटर असतं, लिंबिक सिस्टीम म्हणतो आम्ही त्याला, मेंदूच्या आतमध्ये असतं, ते खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं. त्यामुळे या वयाच्या आधी मुलं अतिशय भावनिक असतात, टचकन डोळ्यात पाणी येईल, धाडकन दार आपटून घेतील वगैरे वगैरे वगैरे. हा जो भाग आहे हा मॅच्युअर व्हायला परिपक्व व्हायला 17 वर्षानंतर सुरुवात होते आणि ती 24 वर्षापर्यंत चालू शकते. त्यामुळे आपल्याकडे लग्नाचं पण वय त्याच्यानंतरचं आहे, मतदानाचं वय पण 18 केलेलं आहे, कारण कदाचित ते पटलं असेल लोकांना की बाबा इतक्या आत मॅच्युरिटी येत नाही. पण या मुलांना वय त्याची घाई आहे. आजकालच्या किशोरवयीन मुलांना पटकन मोठं व्हायचं कारण त्यांना असं वाटतं की मोठं झालं की खूप मजा येईल, पण ॲक्च्युली नंतर कळतं की तेच वय बरं होतं. सो या दोन गोष्टी आपल्याला मुलांना व्यवस्थित कळवायच्या आहेत आणि पालकांना पण, की त्यांची वयाप्रमाणे त्यांची वागणूक जी आहे ती बदलू शकते. की बहुत 10 ते 13 मध्ये आमचं गँग एज असणार आहे, आम्ही आमची टीम बनवणार आहोत. 14 ते 16 मध्ये आम्हाला खूप जास्त प्रमाणात शारीरिक आकर्षण वगैरे, ड्रग एक्सपेरिमेंटेशन वगैरे करायची, सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन करायची एक टेंडन्सी असू शकते. आणि 17 ते 19 नंतर आमचा मेंदू थोडासा शांत होईल, मग आम्हाला थोडी परिपक्व. सो ह्या गोष्टी कळवल्या, 2 चार्ट्स मुलांना जर कळवले, शिक्षकांना कळवले, तर नॅचरली तुमचा कौटुंबिक शालेय सामाजिक सुसंवाद वाढू शकतो.
1: क्या बात आहे डॉक्टर साहेब, मजा आली, खूप छान बोललात,
0: धन्यवाद.
1: जाता जाता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळे लोक इतर इंटरव्ह्यू पहिल्यांदा विचारतो, जो मी नेहमी शेवटचा विचारतो, अबके बारे में कुछ कहिए.
0: माझ्या म्हणाल तर तुम्ही टीनेजच्या म्हणजे या किशोरवयीन अवस्थेत,
1: जो मी नेहमी शेवटचा विचारतो, अबके बारे में कुछ कहिए.
0: माझ्या म्हणाल तर तुम्ही टीनेजच्या म्हणजे या किशोरवयीन अवस्थेतल्या आठवणी खूप सांगण्यासारख्या आहेत, पण त्याला कदाचित 1 तास लागू शकतो, जास्तही लागू शकतो. पण एक अतिशय चांगली आठवण म्हणजे मला अजूनही डोक्यात आहे, ती 2-3 आहेत, की मी असंच 8वी 9वी 10वीमध्ये असेल.
1: नाशिक
0: माझं बऱ्याच ठिकाणी शिक्षण झालंय, नागपूर जळगाव इकडे.
1: अच्छा.
0: सो मी नागपूरला एका शाळेत असताना हुशार होतो कदाचित त्यावेळेला. सो आमचे शिक्षिका आणि शिक्षक मला सगळे कामं सांगायचे, पहिल्याच बाकावर बसायचो, त्यामुळे जा रे तो पृथ्वीचा गोल जो आमच्या हेडमास्टरांच्या रूममध्ये ठेवलेला असायचा काचेच्या टेबलच्या तिथं, तो घेऊन ये पटकन. तर मी तो पळत पळत जाऊन घेऊन यायला लागलो. जिन्यातनं वळत असताना मला असं एक आमच्या वर्गातली एक चांगली दिसणारी मुलगी होती, ती खाली येत होती, मी वर जात होतो, तिचा जस्ट हाताला धक्का लागला, तर तो अशी पार डोक्यापासून पायापर्यंत अशी शिरशिरी आली. मला खूप म्हणजे बरं वाटलं, पण तो आनंद माझा लगेच मावळला, कारण तिने मागे बघून बावळ बघून नाही चालतायत का असं म्हणाल. आता नंतर आमचं जे गेट टुगेदर झालं आता, तेव्हा म्हटलं अगं तुला आठवतं का तो, हो म्हणे अरे मी सॉरी हा, तेव्हा तुला बावळ मिळाली अरे, पण मलाही ते आठवलं म्हणाल. सो ह्या वयातल्या आठवणी आपल्या खूप चांगल्या असतात,
1: सुंदर असतात,
0: खूप सुंदर असतात. त्यानंतर अजून सांगण्यासारख्या बऱ्याच आठवणी मला, 1-2 विनाकारण माझ्या आई वडिलांनी रागवले, तेव्हाही मला राग आला होता इतका की अगदी पळून जावंसं वाटलं, गड सोडून पळून जावंसं वाटलं. बहिणीशी माझं खूप छान जमायचं, अजूनही जमतं. भावाशी कधी कधी वाद व्हायचे, कारण तो मोठा होता आहे म्हणजे अजूनही, पण तो बॉसिंग करतो असं वाटायचं. चढावाला की तो आम्हाला सायकलवरनं उतरवून द्यायचा, तुम्ही चायल चालत आहे, चढाव गेला की बसवायचा,
1: त्यावेळेस खूप राग यायचा.
0: त्यांना असं वाटायचं काय राहा मी लहान आहे म्हणजे काय माझा दोष आहे काय वगैरे. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजीच्या आजचं जेवण आठवतं, मित्रांच्या कंपनी आठवतात, क्रिकेटमध्ये हरून आल्यानंतर घरी आईने केलेलं सांत्वन आठवतं, अशा छोट्या छोट्या खूप छान छान गोष्टी आहेत.
1: पण ह्याच्यावरून हे लक्षात येतं, ते लहानपणीचे राग रुसवे ते किती सुंदर असत आहे, ते हळूहळू समजत ते किती जेन्युइन असतात.
0: ते आता मोबाईलमध्ये सगळे शोषून घेतलेत ना. सो आता मोबाईल हरवला की आम्हाला खूप राग येतो.
1: सो व्हेअर यू प्रॅक्टिस इन नाशिक?
0: माझं कॅनडा कॉर्नरला आहे, आणि श्री गुरुजी रुग्णालयामध्ये मी पीडियाट्रिशियन म्हणून काम करतो.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: होप यू एन्जॉयड.
0: येस. आणि मी तुमचा अतिशय ऋणी आहे, धन्यवाद तुमचे परत एकदा. मी तुम्हाला बाळू या नावानेच आता मी ओळखतो, डॉक्टर आहेर वगैरे म्हणण्यापेक्षा. सो थँक्यू.
1: मोस्ट वेलकम. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83-800-16-512 वर. राम राम मंडळी, भेटूया.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अविनाश या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे अमित खन्ना यांची, संगीतकार बप्पी लहरी यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं गीत.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकणार आहोत. हरिहरन, असलाम मुस्तफा आणि के के यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकणार आहोत. दुनिया दिलवालों की या चित्रपटामधलं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आता आपण ऐकणार आहोत बरसात की एक रात या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: क्या हुआ?
1: दीदी काली राम का ढोल फट गया।
2: काली राम का ढोल।

जय जय गाओ, शंख बजाओ।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: उदित नारायण यांच्या स्वरात समीर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार आनंद मिलिंद।

0: हे गीत होतं होगी प्यार की जीत या चित्रपटामधलं. समीर यांच्या गीताला संगीत आनंद मिलिंद यांनी दिलं.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही.
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची पळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा
8: पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत, गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण। हे गीत आहे दिल है के मानता नहीं या चित्रपटामधलं।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. जबरदस्त या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हतीमताई या चित्रपटामधलं. हसन कमाल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मेरी जुबान या चित्रपटामधलं, अमित कुमार आणि अनूप जलोटा यांच्या आवाजात. अंजान यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक.

0: कन्हैया पार लगाए झूलेलाल झूलेलाल, उल्टा हर दीप जलाए झूलेलाल झूलेलाल, इधर भी देखो झूलेलाल उधर भी देखो झूलेलाल,
1: सबका मालिक झूलेलाल सबका स्वामी झूलेलाल सबका साथी झूलेलाल।
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना,
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: आता ऐकूया दिल का राजा या चित्रपटामधलं गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात।

0: मिळतील या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे हम नौजवान या चित्रपटामधलं. सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. गीतरचना अंजान यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे चुपके चुपके या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि

0: AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजीसह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दुश्मन या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत इंदिवर यांची गीतरचना. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बात बन जाए या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंता नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

फायदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: बिल या वस्तू कानातले,
6: पहिल्या पगारातून आईसाठी
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी
5: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ।
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न।
7: कार्यक्रमात आता ऐकूयात छोटा गंधर्व यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद मृच्छकटिक या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमती टिकेकर यांनी गायलेलं संगीत वरदान या नाटकातलं नाट्यपद. या गीताला संगीत दिलं आहे वसंतराव देशपांडे यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800016.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं गीत मेरा मधुरा या नाटकातलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या आवाजात.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशालता वाबगावकर यांनी गायलेलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे पद आपण ऐकणार आहोत विदूषक या नाटकातलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमात आता ऐकूया कवी कुसुमाग्रज यांची गीतरचना रामदास कामत यांच्या आवाजात हे पद ऐकूयात मीरा मधुरा या नाटकातलं संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बॉबी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

नाट्यगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर प्रभा आत्रे यांनी गायलेला राग कलावंती एकताल बोल आहेत तन मन धन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कॉम्प्लेक्स चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी
4: सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकन ऑन द यूट्यूब ऍप टू नेव्हर मिस अन अपडेट फ्रॉम शिमारू फिल्मी गाणे

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: ऐकूया रेखा भारद्वाज, श्रद्धा पंडित आणि सुजाता मुजुमदार यांच्या आवाजात प्रसून जोशी यांची गीतरचना। संगीतकार AR रहमान, चित्रपट आहे दिल्ली 6।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर
5: आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे चरणों की सौगंध या चित्रपटामधलं

0: लाईटचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
2: चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात आखो आखो मे या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत, उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: I'm Jake.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: रेडिओ विश्वास.
1: हो रेडिओ विश्वास.
2: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा एकोणीस कराम जागा बोलतो.
1: हो नमस्कार सर, बोला ना.
2: नमस्कार. काय म्हणते वातावरण नाशिकला?
1: नाशिकला ऊन पाऊस असंच वातावरण आहे.
2: आमच्याकडे कराडला पण तसंच चालू आहे. श्रावण मासी अर्चे मानसी हिरवळ जाते चोईकडे मनच आहे ना पहिली.
1: हो
2: चित्रवणावे आपकी कसम गीताच बोलाय जय जय शिवशंकर कटाला घेणार कंकर ए प्याला तेरे प्यार करे पिया.
1: बर बर.
2: काही मित्रांना वगैरे विचार बरोबर जमतली आहे गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहे नारायण पाटीलजी, पी एस आर शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी या सर्वांचा पसंत लावा जवळ गाणं.
1: नक्की नक्की नक्की सर, नक्की लावू आम्ही हे गाणं. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: हो हो.

0: हॅलो.
1: हॅलो, मी किशोर गोरे बोलते. मला एक गाणं ऐकायचंय.
0: हां
1: हे लावा, अजून आठवे ती रात्र पावसाळी.
0: ठीक आहे.

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम, मी बाळकू पाटील बोलतोय नाशिक वरून. आणि मला एक गाणं ऐकायचं होतं, कुणीतरी बोलवा दाजी पाला हे देव माणूस मधलं ते नसत तर उषा मंगेशकर यांनी गायलेलं स्कूटर चालवा धनी आता तुम्ही स्कूटर चालवा धनी हे सतीची पुण्या मधलं दोन्ही पैकी एक कोणतं तरी वाजवा. धन्यवाद.

दादाजी बासारख दीर दुनिये मध्ये नाही, गोऱ्या भाऊजीची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्य।

বসিয়া বসিয়া আঙ্গুলা আঙ্গুলা।

0: हेलो।
1: हेलो हेलो,
0: हाँ नमस्कार मैडम।
1: नमस्कार।
0: मैं भरत सोनवणे पाटील, आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथून बोलतोय। आज प्रथम श्रोता दिवस आहे। श्रोता दिवसाच्या आपल्या रेडिओ विश्वास टीमला व सर्व जे आपल्या ऐकणारे श्रोता मित्रमंडळी आहेत यांना श्रोता दिवसाच्या शुभेच्छा। तर त्या अनुषंगाने मला एक गीत ऐकायचं आहे, म्हणजे ते गाणं काही सुचत नाही मला। पण श्रोता आणि रेडिओला साजेला असं एक आपल्याकडून आपणच एक गीत लावून द्यायचं असं मला वाटतंय, आणि आपण हे ऐकावा। आणि आपले श्रोता मित्रमंडळी संतोष सोनार बहादरपूरचे, सतीश फुलझारे, आणि जळगावचे आपले जुने श्रोते सुनील दापवारेकर, तसंच सुनील बोडरे आणि उत्तरांचे राजू आहेरे, व समस्त आपले जेवढे ऐकणारे श्रोता मंडळी रेडिओ विश्वासी यांनाही डेडिकेट व आपले सर्व रेडिओ विश्वासची टीम हे गाणं ऐका।
1: ठीक आहे ठीक आहे, चालेल
0: चालेल, धन्यवाद।

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ बोला। हो
1: रेडियो विश्वास, मला नाशिक वरून सरस्वती चौक सिडको मधनं संध्या पवार बोलते.
0: बर,
1: मुग्धाताई का
0: नाही श्रद्धा बोलतीये मी।
1: श्रद्धा बोलताय का? हो का.
0: हाँ
1: हा हा
0: बोला
1: तर
0: ना।
1: मला ना
0: हाँ
1: मला गाणं द्यायचंय,
0: हाँ
1: जय संतोषी माता, जय संतोषी मा मधलं ते मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, ते गाणं ऐकायचं मला.
0: अरे वा, बर बर,
1: हो,
0: छान छान,
1: मग
0: नक्की ऐकू।
1: हो हो हो चालेल, धन्यवाद.
0: हो थँक यू।
1: हो नेहमी मी फोन करते,
0: हो
1: नेहमीची
0: रविवारी
1: श्रोता
0: पण
1: आहे मी.
0: ऐका। हो ना, छान
1: हो
0: छान,
1: हो हो नेहमी नियमित श्रोता आहे मी.
0: अरे वा, धन्यवाद धन्यवाद।
1: हा आणि रेडिओ विश्वास पण मी ऐकतो नेहमी, आणि विरूप पण सगळंच ऐकतो आम्ही.
0: बर बर,
1: हो
0: थँक यू थँक यू।
1: एवढा विश्वास ठेवतो आम्ही रेडिओ विश्वासवर आणि तुमच्यावर पण.
0: वा वा, धन्यवाद धन्यवाद।
1: हो हो धन्यवाद.
0: चालेल चालेल, ओके।

0: लिखत बोलतोय शिवाय चौक दोन्यासाठी करतो.
1: नाव काय?
0: परमाज द्यायचे होते.
1: हो,
0: छोटे बहिणचे द्यायचे होते फ्रेंडचे.
1: कुठलं गाणं?
0: ते भैया मेरे राखी के बंधन को निभाना रे, 55 सालाचा पिक्चर आहे जवळजवळ. ते देता येईल का म्हणजे असं आम्हाला रक्षाबंधन? म्हणजे नावं सांगतो तुम्हाला काही आमच्या बहिणीच्या. ते नावं घ्या मग. रेखा वेदविख्यात, वर्षा वेदविख्यात, नंतर मोनिका सहस्कर भोजन आहे, स्वाती लोणकर आणि बाबा जोगीत नाव आहेत.
1: बस
0: एवढं लावत आहे गाणं रक्षाबंधन निमित्त. धन्यवाद.
1: थँक्यू सर. थँक्यू.

0: हेलो।
1: हाँ रेडियो विशु मैडम।
0: हो नाव
1: मला एक गाणं ऐकायचं होतं।
0: सांगा सर।
1: हाँ किशोर जाधव मुक्काम पोस्ट कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे इथून किशोर जाधव बोलतो मॅडम।
0: बर
1: तुम्ही सर्वच कार्यक्रम ऐकत असतो तुमचे रेडिओ विशु।
0: हो
1: मला लोफर चित्रपटातलं गाणं ऐकायचंय।
0: कुठलं?
1: त्याच्यात कोई सैरी बाबू दिल लहरी बाबू।
0: बर बर
1: हाय ना आपल्याजवळ।
0: हो हो
1: तर माझ्या मित्रांचे नाव सांगू का मॅडम?
0: हो हो
1: केतन जाधव, भाऊसाहेब पवार, सीएम देसले, नितीन देसले, शिवसाई गणेश मित्र मंडळ कासारे, संत सिन्हा नगर कासारे, दिलीप काकुस्ते। बस ऐकू मॅडम माझ्या आवडीचं गाणं
0: मॅडम।

0: हेलो।
1: हाँ, विश्वास रेडियो।
0: हो
1: हाँ, नमस्कार मैडम, मैं नवनाथ नगर मधून बोलते, मंदा कुलकर्णी। हाँ, तो मला रामायणातलं दशरथा घे पायस दाणे गाणं ऐकायचंय।
0: बर बर।
1: हा, आता बरेच दिवस झाले मी फोन केला नाही, गावाला गेले होते। हा, एसएम नेला नव्हता। बरोबर
0: बरोबर।
1: हा, थँक्यू मॅडम।
0: थँक्यू थँक्यू। नक्की।
1: आज खूपच छान भक्तिगीत लागले होते बरं का?
0: हो ना। अरे वा, थँक्यू।
1: खूप आवडले, खूप आवडले।
0: अरे वा,
1: कारण मी आदल्या दिवशी पुटपुटत होते ते भक्तिगीत, आणि आज लगेच ते लागले म्हणजे मला इतका आनंद अनावर झाला।
0: अरे वा, छान।
1: हो, धन्यवाद।
0: हो हो हो, थँक्यू।
1: ठेवते।
0: हो हो।
2: दशरथाने यज्ञाश्व सोडला। एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला। राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला। तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभी सारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा साधानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: लिपटा ले जरा प्यार से उजा ले जाना ला ला ला ला ला
1: लिपटा ले जरा प्यार से उजा ले जाना
0: ला ला ला ला
2: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
7: हॅलो,
8: नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
8: मॅडम.
7: हो बोला ना, तुमचं नाव सांगा.
8: हा, मी आरती चक्रेम, जय जय विठ्ठल ब्रह्म. मी नवनाथ नगर मधून मंदा सिंपी बोलते.
7: बर,
8: ती आरती आहे, रविवारच्या सांगते ना.
7: बर बर,
8: थँक्यू.
7: हो हो,

0: हॅलो
1: मॅडम.
0: हा नमस्कार, बोला सर.
1: नमस्कार. हा मी राजेश सिंगोरे बोलते, जुना शिर्के शिवाजी चौक मधून.
0: बरोबर.
1: मला गावची फडमलच्या एक पिक्चरचं नाव आहे आठ हे जुना मधलं मिळती है जिंदगी ने मोहब्बत कधी कधी.
0: बर
1: धन्यवाद.
0: हो हो.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: बोला.
1: गाणं द्यायचं होतं.
0: नाव सांगा.
1: संतोष.
0: हां,
1: ते दाता पंढरीसी. दाता पंढरीसी सुख वाटे जीवा.
0: बर, ठीक आहे.

0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार नमस्कार, बोला सर.
0: श्रावण महिन्यानिमित्ताने एक लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेशकर पाडगावकर यांचं गीत आहे आणि गायिका आहेत आपल्या गाणसंग्रहातली गाणं पोकळ्या लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गीत आहे. गीताचे बोल आहेत मॅडम, श्रावणात बरसला.
1: छान छान मस्त, नक्की नक्की हे गाणं ऐकव तुम्हाला.
0: आणि घरातील मंडळी आहेत, माझं एकत्र कुटुंब आहे. फुलपगारे छाया, फुलपगारे पवन, फुलपगारे ज्योती, फुलपगारे मिलिंद, फुलपगारे नाते माझी उभशी स्तुती उभी फुलपगारे आणि मुलगी आहे माझी अलका प्रदीप बावणे, पूर्वा बावणे आणि अर्ण बावणे अमरावतीकर. फुलपगारे आणि बावणे परिवारातर्फे गीत ऐकवा मॅडम.
1: नक्की नक्की, धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो.
1: हां, नमस्कार, बोला.
0: हां, नमस्कार मॅडम. मी सविताडिंग गोरे बोलते, शिवाजी चौकातून.
1: हां,
0: जुना सिडको.
1: हो,
0: मला गाणं द्यायचंय. पिक्चरचं नाव आहे अंधळा वाढतो डोळा. आणि बोले माझ्या भावाला माझी माया कळू दे. भावाचं गाणं आहे. रविवारी लावा मॅडम.
1: हो हो,
0: नमस्कार.

0: हॅलो
1: हॅलो,
0: नमस्कार, बोला.
1: सुनीता जोशी बोलते, मसरूळहून बोलते. म्हटलं हे गाणं लावा. जिंदगी ऐसी की है जो किसी का हो गया प्यार जिंदगी
0: नक्की नक्की. हो
1: या रविवारी लावाल.
0: हो हो, या रविवारी लागेल. हो हो.

0: हॅलो फरमाईश, बोला ना सर.
1: फरमाईश द्यायची पिक्चरचं नाव आहे क्रांती.
0: बर,
1: जिंदगी की ना जुडी लढी.
0: अरे वा, ठीक आहे.
1: थँक्यू.
0: हो
1: धन्यवाद.
0: हो हो.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री 11-12 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. पहाटे 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। श्री राम।
1: श्रोते हो, जीवाला ही जीवदशा कशी आणि का प्राप्त होते, ती न होता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका कशी करून घ्यावी, याबद्दलची चर्चा समर्थ आजच्या आपल्या या श्लोकात करतात। मनात सतत विषय चिंतन केल्याने जीवदशा प्राप्त होते। मनात विचार सुरू असतात, आपल्याला हे हवे, आपल्याला ते हवे, किंवा एखादी देहसुखा संबंधीची गोष्ट मिळाली की मन अजून पुढे धाव घेते, असे सुखाच्या विचारात मन धावतच असते। देहवासना, विषयवासना अशा वासनांचा प्रवाह सुरू होतो, त्या वासना तृप्तीसाठी मग पुन्हा जन्म येतो, अशी ती शृंखला मग सुरूच राहते। स्वामी विवेकानंद म्हणतात, हे मनच पुढील जन्माचे शरीर तयार करते। श्रोते हो, शास्त्रात देहाचे म्हणजे शरीराचे चार स्तर सांगितले आहेत बरं का, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, असे हे चार स्तर असतात। स्थूल देह हा दिसतो, तो पंचमहाभूतांनी बनलेला असतो। सूक्ष्म देह हा वासनारूपी असतो, मन, बुद्धी, चित्त जे विषय चिंतन करतात तो म्हणजे सूक्ष्म देह। जीवदशा प्राप्त होण्यासाठी हे सूक्ष्म देह शरीरच कारणीभूत असते। श्रोते हो, समर्थ म्हणतात, विवेके सदा सस्वरूपी भरावे, याचा अर्थ की सूक्ष्म देहरूपी वासना या भगवंताच्या विषयीच्या ठेवाव्यात, असा हा विवेक धरावा। श्रोते हो, हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। कल्पना करा की पाण्याचा प्रवाह वाहतो आहे, तो एका ठिकाणी दुभंगला आहे आणि तिथे आता दोन प्रवाह झाले। उजवीकडील प्रवाहाचे पाणी स्वच्छ निर्मळ आहे, पण डावीकडील प्रवाहात खूप कचरा, झाडपाला, माती, प्लॅस्टिक अशा सर्व गोष्टी त्यात पडल्या आहेत। आता हा डावीकडील प्रवाह पुढे हा कचरा वाहून घेऊनच जाणार आहे, म्हणजे मग मूळ पाणी निर्मळ होते, पण ते जेथून वाहणार त्याचे गुण त्याला लागतात। श्रोते हो, आपल्या सूक्ष्म देहाचेही असेच आहे। वासनेच्या या देहाने पुढे येणारी जीवदशा आपल्याला जर नको असेल, तर या वासनांना परमेश्वराच्या निर्मळ प्रवाहाकडे न्याव्यात। यालाच विवेके सस्वरूपी भरावे असे समर्थांनी म्हटले आहे। श्रोते हो, गोंदवलेकर महाराजही म्हणतात ना, वासना भगवंताकडे वळवावी। समर्थही म्हणतात, मना वासना वासुदेवी वसुदे, हे सर्व त्यासाठीच। श्रोते हो, आत्मस्वरूप हे अत्यंत शुद्ध असते। आपले मन, आपले सूक्ष्म शरीर जर अशा शुद्ध आत्मस्वरूपावर स्थिर केले, तर जीवाची जीवदशा येणारच नाही। वासना संपल्या की विषय चिंतनही संपते आणि मग जीवाला जन्ममृत्यूच नाही। उगमाच्या ठिकाणी जसे शुद्ध पाणी असते, तसेच आपण स्वस्वरूपी शुद्ध होऊन राहतो आणि मग जीवदशेतून मुक्त होतो। यालाच समर्थ म्हणतात, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। श्रोते हो, विवेकाने अहम भाव आवरून घ्यावा, आपली बुद्धी, आपला वेळ, शारीरिक श्रम, आपले मन, या सर्व गोष्टी भगवत स्वरूपाशी एकरूप होतील असा प्रयत्न करावा आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होईल असे करावे।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुमचं बिल या वस्तू कानातले,
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी,
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास

0: गं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत देवदार या वृक्षाबद्दल. चरक संहितेतल्या अनेक रोगांवरच्या औषधी प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असं सुद्धा म्हटलं जातं. देवदाराच्या पानांचा उपयोग हा प्रामुख्यानं त्वचेचे आजार, जखमा, दुखापत, डोकेदुखी, संधिवात यासारख्या विकारांवरती उपयुक्त आहे. त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा देवदाराची पानं स्त्री विकारांमध्ये उपयोगी ठरतात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्याही वनस्पती आणि पत्रींची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत ती आम्ही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्रमाणित साईट्सवरनं घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी काही आयुर्वेदीय पुस्तकांचा सुद्धा आधार घेण्यात आलेला आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: बिल या वस्तू कानातले,
5: पहिल्या पगारातून आईसाठी,
4: संधीची बळी,
5: बाबांना पूजेसाठी,
4: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
5: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
4: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
5: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
6: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं या रेडिओ शो मध्ये गीत प्रतिमा। काही गाणी काही आठवणी, म्हणजे काही आठवणीतली गाणी तर काही गाण्याच्या आठवणी। रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र आज आम्ही घेऊन आलोय अशीच एक आठवण। आई मिलन की बेला हा 1964 गाजलेला चित्रपट। या चित्रपटातला तो सिंदर आठवा, ते गाणं आठवा। हिरो राजेंद्र कुमार। होय, राजेंद्र कुमारचा वाढदिवस आहे पडद्यावर आणि त्या छोटेखानी समारंभात त्याला शुभेच्छा देण्यासाठी हे गाणं, तुमको हमारी उमर लग जाए, ही शुभेच्छा, ही दुआ देणारी हिरोईन। अगदी बरोबर, सायरा बानो। आता या दुआ देणाऱ्या हिरोईनचाच, म्हणजे सायरा बानो यांचाच बर्थडे आहे। चला आपणही हॅपी बर्थडे करू, शुभेच्छा देऊ त्यांना। कशा? तर त्याच गाण्यातून आणि त्याच शब्दातून। तुम्ही और क्या दू मैं दिल के सिवा, तुमको हमारी उमर लग जाए।

मित्रांनो, बॉलिवूड म्हणजे ग्लॅमर आणि याच ग्लॅमरस सृष्टीमध्ये संधी मिळावी म्हणून कित्येक जण स्वप्न पाहतात. सायरा बानो यांचं हे स्वप्न फार लवकर पूर्ण झालं. लवकर म्हणजे अगदी वयाच्या 16व्या वर्षी. चित्रपट होता जंगली, पहिली संधी, आणि तीही रॉकस्टार शम्मी कपूर यांच्यासोबत. जंगली तुफान चालला. शम्मी कपूर यांची या हू ही आरोळी आणि सायरा बानो यांचं पदार्पण हे दोन्ही चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतलं. जंगलीची हिरोईन सायरा बानो यांनी अगदी हूबहू साकारली. कमसिन, नादान आणि नाजूक.

जंगली हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर तर बाकी होता। ब्लफ मास्टर, आई मिलन की बेला, दीवाना, आदमी और इंसान, झुक गया आसमान, अमन, असे बरेच हिट पिक्चर्स त्यांच्या नावावर लागले आणि चालले सुद्धा। आता ते इतके चालले की नटखट आणि खूबसूरत अशी पडोसन स्वतःच म्हणू लागली, काय भाई बत्तूर, भाई बत्तूर, अब जाएंगे कितनी दूर।

सायऱ्या बानो यांना नृत्याचं म्हणजे डान्सिंगचं अंग होतंच, पण एक परिपूर्ण हिरोईन होण्यासाठी त्यांनी कथक आणि भरतनाट्यमचे धडे घेतले, बाकायदा ट्रेनिंग घेतलं. डायलॉग डिलिव्हरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची, त्यासाठीसुद्धा त्यांनी मेहनत घेतली. अगाजानी काश्मीरी हे त्यांचे कोच, त्यांच्याकडूनही त्या बरंच शिकल्या. सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसा त्यांचा अभिनय बहरला, होश उडावे असं ग्लॅमर त्यांना लाभलं, खूप सारी प्रसिद्धी आणि खूप सारं यश. मग काय विचारता, झुग गया आसमान.

मित्रांनो, काळ पुढं पुढं गेला आणि सायरा बानूही स्थिरावल्या चित्रपटसृष्टीत. त्या थोडेसे सिरियस रोल्स देखील करू लागल्या. दिन रुपहले और शाम, शाम सुनहरी, कशी तर अशी. ऐकूया एक सुनहरी शाम थी.

श्रोते हो, सायरा बानोंना मोठमोठ्या नायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, पण त्यांचा असली हिरो मात्र वेगळाच होता. तो पडद्यावरचा नुसता नायक नव्हता, तर सायरा बानो यांचा जीवनसाथीही होता. येस, दिलीप कुमार. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी 3 सिनेमे केले, बैराग, सगीना आणि गोपी. याच गोपीमध्ये त्यांनी त्यांच्या अहोना साथ घातली. कशी? अशी, हम सफर भी कोई साथ ले.

1961 ते 84 हा साहेबराव बानो यांच्या करिअरचा महत्त्वाचा काळ. याच काळात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी बखूबी केल्या, छान साकारल्या. बेस्ट ॲक्ट्रेसची 4 नॉमिनेशनसुद्धा त्यांनी मिळवली फिल्मफेअरसाठी. जंगली, शागिर्द, दिवाना आणि सगीना हे ते 4 चित्रपट. काही गंभीर आणि कसदार अशा भूमिकाही त्यांनी केल्या. मंगेशकर भगिनींसोबत अन्य गायिकांनी सुद्धा त्यांना आवाज दिला. मित्रांनो, पण त्यांचा स्वतःचा आवाज कसा आहे ऐकायचंय, ऐकूया. खरंच आज की रात ये कैसी रात.

नेहले पे देहला ही त्यांची शेवटची यशस्वी फिल्म, सक्सेसफुल फिल्म. त्यानंतर मात्र त्यांनी सिनेमे जरा कमी केले. फैसला हा त्यांचा शेवटचा चित्रपट, पण एक ग्लॅमरस पण तेवढेच टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले, हे मात्र नक्की. इंडिया टी व्हीने तर त्यांना टेरिफिक ॲक्ट्रेस, होय टेरिफिक ॲक्ट्रेस म्हटलं. आता आणखीन काय म्हणावं, काश्मीर की कली म्हणावं, म्हणूया चला.

रसिको, रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे देऊया सायरा बानो यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही त्यांचा रेशम की डोरी हा चित्रपट पाहिलाय ना? या चित्रपटामध्ये एक सुंदर असं गाणं आहे, बहनाने भाई की कलाई पे प्यार बांधा है, आवाज सुमनताईंचा. राखी पौर्णिमा आली आहे मित्रांनो, तेव्हा हे गाणं गीत प्रतिमेच्या तमाम भावांना आणि सगळ्या बहिणींना समर्पित करो आणि शुभरात्र.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर।

0: संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय शिवशक्ती चौक चौथी स्कीम सिडको नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: यातच तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात साजन की सहेली या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात संगीतकार उषा खन्ना

0: तुमचे दिन या वस्तूकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आजही आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ, नमस्कार. आज तुम्ही उशीर केलाय बर का, काय विशेष? आज कुठे दौरा होता तुमचा? अगदी धावत पळत पोहोचलेले आहात इकडे.
0: कविताजी आज त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि तिथून यायला जरा वेळ झाला.
1: बरं,
0: काय झालं, गडबड अशी झाली की रस्त्यामध्ये ना एक मोठा नाग आडवा आला.
1: अरे बापरे.
0: त्यामुळे अहो सगळी ट्रॅफिक अडून बसली होती, त्याच्यामुळे जरा उशीर झाला.
1: अरे बापरे, हे तर म्हणजे मोठंच संकट म्हणायचं. पण कदाचित पावसाळ्यामुळे संजन हे जनावर रस्त्यावर आलेलं असावं, नाही का?
0: कविताजी तुम्ही जे संकट म्हणालात नाही ला, तर हा प्राणी तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेले असतात बरं का.
1: अगदी बरोबर.
0: हे संकट नाही म्हणता येणार.
1: ते बरोबर म्हणताय तुम्ही, 100% मान्य आहे. पण भीती वाटतेच ना.
0: नाही नाही नाही, कसं आहे माहिती का, श्रावण महिना चालू आहे
1: हो,
0: आणि परवाच 9 तारखेला नागपंचमी झाली
1: हो,
0: त्यामुळे खरं तर आज माझ्या मनात होतं की नाग या विषयावरतीच बोलावं.
1: अरे बापरे.
0: आणि योगायोगाने
1: तुम्हाला
0: दर्शनही झालं.
1: दर्शनही झालं. मग आता हाच विषय पुढे न्यायचा असं वाटलं का काय तुम्हाला?
0: काहीच हरकत नाही.
1: पण अरे भाऊ, या दृष्टीने अजून एक योगायोग मला तुम्हाला सांगावं असं वाटतोय की आज आमचे परिचित श्री मनीष गोडबोले यांना मी तुमची खरं तर ओळख करून देण्यासाठी इथे आणलेलं होतं. पण नेमकं तुम्ही पण हाच विषय उचलला, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा खरोखरीच योगायोग जुळून आलेला आहे. कारण मनीषजी सर्पमित्र आहेत आणि आज आता आपण मग आणायचा हा विषय निघालाच आहे, तर आपण त्यांनाही आपल्या चर्चेमध्ये सहभागी करू. म्हणजे आपला नागपंचमीचा एपिसोड अगदी सर्वार्थाने परिपूर्ण होईल.
0: मनीषजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: सगळ्यांना नमस्कार मनापासून.
1: मनीष गोडबोले सर, सर तुम्हाला सांगते राज्य पुरस्काराने पुरस्कृत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 50,000 जास्त साप वाचवलेले आहेत. हे फारच मोठं मला म्हणजे विशेष वाटतं त्यांचं. आणि म्हणजे खरं म्हणजे माणसाच्या तावडीतनं त्यांनी सापांची सुटका केली आहे, साप नागांची, आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलेलं आहे. अनेक सामाजिक संघटनांकडून ते सन्मानित झालेले आहेत आणि गेले 35 वर्ष वन्यजीव अभ्यासक म्हणून काम करीत आहेत. आणि अनेक शाळा महाविद्यालयांमधून नाग आणि साप ह्या विषयीचं ते प्रबोधन करत असतात.
0: क्या बात आहे. खरंच हा म्हणजे एक दुग्ध शर्करा योग म्हणायचं, चांगलाच जुळून आलाय.
1: चांगलाच जुळून आलाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण नागाला देवता मानलेलं आहे आणि त्या अनुषंगाने एक नवनाग स्तोत्र पण प्रचलित आहे. तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच जणांच्या नित्यसेवेत पण ते असतं.
0: हो.
1: अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कमलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी नागानाम च महात्मनाम सायंकाले पठेन नित्यम प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयम नास्ति सर्वत्र विजयी भवेत. अर्थात अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशी या 9 नागांची नावे आहेत असं या स्तोत्रात सांगितलंय. आणि या स्तोत्राच्या पठणाने भयाचा नाश होऊन विजय होतो असंही सांगितलेलं आहे. खरं म्हणजे भागवतात पण 10:6 कालिया मर्दन आणि कृपा या अंतर्गत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो तुला दिलेल्या मी आज्ञा आहे त्या आज्ञेचं दोन्ही वेळेला जर स्मरण आणि पठण कोणी करेल तर त्याला सापापासून कधीही भय असणार नाही.
0: वा क्या बात आहे. खरं म्हणजे वेद काळापासून निसर्गालाच देवता मानून त्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे.
1: खरंय.
0: अगदी तुम्ही भागवताचा विषय काढला.
1: हो.
0: भागवतामध्ये कृष्णचरित्रात कृष्णाने ते गोवर्धन धरल्याचा
1: हो
0: आपण आहे आणि त्यांनी गोवर्धनाची
1: पूजा करायला दिलेली.
0: आणि असंच हे पूजनीय कशासाठी? तर हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत प्राणी.
1: हो बरोबर.
0: पर्यावरणातला एक साखळी, एक महत्वाचा घटक म्हणून नाग आणि साप यांच्याकडे बघता येईल. पण आपण काय करतो, साप नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला भीती वाटते.
1: भीती वाटते.
0: बहुतेक वेळा भीती पण वाटते किंवा किळस पण वाटते.
1: आणि म्हणून
3: हा म्हणून साप दिसला की आपण म्हणजे बऱ्याच वेळेला साप समजून दोरीला पण बडवतो. असं ह्या भगवान कृष्णाने अशा या कालिया सर्पाचा सुद्धा पराभव नागपंचमीच्या दिवशी केलेला
1: आहे.
3: आणि म्हणूनच त्या दिवसापासून नागाची पूजा करायला आरंभ झाला. गोडबोले सर, तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात तर मला वाटतं हा त्यांचा
1: विषय आहे. खरंय ना, पर्यावरणाच्या दृष्टीने ते किती महत्वाचे आहेत.
3: हा, हे सगळं तुम्हीच आता आम्हाला सांगाल.
2: तर दरवर्षी आपल्याकडे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात भारतात सणांचा अनन्य साधारण महत्व आहे. तसं अनेक प्राण्यांशी निगडीत आताच आपली चर्चा झाली की अनेक प्राण्यांशी निगडीत पण काही सण आहेत. जसं आपला पोळा आहे, त्याच्यानंतर सापांशी निगडीत नागपंचमी. तर मुळात नागपंचमी हा सण आपल्या पूर्वजांनी का सुरू केला, तर आपल्या पूर्वजांनी सापाला समृद्धीचं प्रतीक मानलं. आमच्या अन्नधान्याचं उंदरांपासून संरक्षण करतो म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून नागपंचमी सुरू झाली. पूर्वी नागपंचमी कशी साजरी व्हायची, तर सुवासिनी वारुळावर जात होते आणि त्या वारुळाची पूजा होत होती, प्रत्यक्ष सापाची पूजा होती. पण जसा काळ बदलत गेला, गारुडे आपल्या घरी साप घेऊन यायला लागले आणि आपण सरळ सापाची पूजा करायला सुरुवात केली.
3: मला वाटतं ते गाणं पण आहे ना, चलगस आहे वारुळाला वारुळाला, पण ते गारुड्याला नाही म्हणलं,
1: वारुळाला म्हणलं,
3: वारुळाला जायची पद्धत होती.
2: मुळात काय आहे की नागपंचमीच्या दिवशी दूध पाळल्यामुळे आपल्या भारतात नागपंचमीला जवळपास 60,000 ते 70,000 साप हे मरतात दूध आहे 20 आहे सापासाठी. गारुडी लोक काय करतात, महिना दोन महिने त्याला पाणीच पाजत नाही, त्यामुळे तो साप ताणलेला असतो. सापाचा मेंदू काही आपल्या इतका विकसित नाही की दूध आहे किंवा पाणी
1: लिक्विड
2: समोर येतं, तानेपोटी साप ते पिऊन टाकतो, पण ते सरळ जाऊन सापाच्या फुफ्फुसात अडकतं आणि डायरियामुळे साप मरतो.
1: अरे बाप,
2: तर खरी सर्पपूजा हीच आहे, त्यांना न मारता जीवदान देणं.
1: खरंय,
2: साप आपल्या घरी येतात ते काय आपली विचारपूस करायला येत नाही का, बरं जीव झाले भेटला नाही म्हणून. तर मग साप आपल्या घरी येतात ते भक्ष्याचा पाठ लागतात.
1: हो बरोबर.
2: तर मग तुम्ही बऱ्याचशा लोकांना घरी झाडं वेली लावायची हौस असते, काहींना प्राणी पक्षी पाळायची हौस असते.
1: बरोबर.
2: तर बहुसंख्य वेळेला या झाडं वेलींना जी सुवासिक फुलं येतात त्या फुलांच्या वासाने किडे कीटक आकर्षित होतात, त्यांना खायला सरडे बेडक पाली येतात, त्यांना खायला
1: साप येतात.
2: ही अशी साखळी एक दुसऱ्यावर आधारलेली.
1: खरं म्हणजे असं म्हणतात, हिरव्या चाफ्याच्या किंवा केतकीच्या झाडापाशी साप आढळतात, तर ते बरोबर असतं का?
2: लावलं
1: रातराणीचं.
2: मुळात असं अजिबात नाही, यामागचं शास्त्रीय कारण तेच आहे की त्या वासाने किडे कीटक आकर्षित होतात आणि त्यांना खायला येणार त्याचं भक्ष्य सापाचं, त्याला खायला साप
1: साप तिथे येतो. बरोबर.
2: तर मग असं, आणि आपल्या पूर्वजांनी अजून एक गोष्ट केली, ते काय, आपल्याकडे एक असं सांगितलं जातं की नागपंचमीला जमीन खणायची नाही किंवा तवा ठेवायचा नाही. तर तसं याच्यात काही अर्थार्थी काही संबंध नाही, साप काही तुमच्या डायरेक्ट तव्यावर येऊन बसणार नाही की तवा ठेवला नाही, तर या सगळ्या भ्रामक समजुतीत. मुख्य म्हणजे एक साप मारून आपण दरवर्षी किती उंदीर वाचवतो आणि एक साप किमान त्याच्या पूर्ण जीवन याच्यामध्ये किती उंदीर खातो हे पण आपण पाहणं गरजेचं आहे.
1: म्हणजे
2: एक साप तुम्ही मारून जवळपास तुम्ही एकाच वर्षी वाचवतात ते 68,000 उंदीर.
1: अरे बापरे.
2: म्हणजे तुम्ही उंदराची एक जोडी जर अभ्यासाला पाळली तर एक जोडी एका वर्षभरात 850 ते 900 पिल्ल जन्माला घालते उंदराची. आणि उंदराला बिळा बाहेर मारणारे खूप शत्रू आहेत, पण बिळापर्यंत जाऊन नाम

0: विशेष करायचं काम फक्त
1: सापच कर.
0: आणि आपल्याकडे जितक्या जातीचे साप मिळतात त्यातले 85% जातीचे साप हे बिनविषारी, फक्त 15% जातीचे साप विषारी. मग त्यामुळे अंधश्रद्धा आणि गैरसमज खूप आहेत सापांबद्दल. म्हणजे माझं असं लक्षात आलंय की केवळ अशिक्षित लोकांमध्ये नाही तर सुशिक्षित लोकांमध्ये पण अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे. त्यातली सगळ्यात कॉमन असणारी म्हणजे की बदला घेत.
1: हो, तो पण एक ऐकलं.
0: त्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की सापाची मादी जेव्हा मिलन कालात असते तर तिच्या गुदद्वारातून एक स्त्राव बाहेर पडतो आणि त्या स्त्रावाच्या वासाने 2 किलोमीटर एरियातले नर साप तिच्याशी मिलनाला आकृष्ट होतो.
1: बर,
0: नेमकी आपल्याकडनं जर ती मादी मारली गेली तर ज्या हत्याराने किंवा काठीने तुम्ही ते मारता ते तसं
1: घरात ठेवतात,
0: तर त्यामुळे नराला वाटते इथं कुठेतरी मादी म्हणून तो तिथे येतो. तुम्ही म्हणतात बदला घ्यायला, बदला घेण्याची वृत्ती फक्त 2 पायाच्या प्राण्यात, कोणत्याच प्राण्यात.
1: खरं म्हणजे नागाची पूजा यासाठी पण केली जाते, म्हणजे धार्मिक दृष्टीने म्हणलं तर, की जसं आपले पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण आहेत, तर त्या पंचप्राणांचे पण 5 उपप्राण आहेत, नाही का? आणि नाग हा उपप्राण बोलण्याच्या क्रियेत कार्य करत असतो. नाग हा वायूचे काम करतो, म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने हा विषय सांगते मी. त्यामुळे शरीरातला ढेकर निर्माण करणं, त्यातनं अशुद्ध तत्व बाहेर काढणं किंवा शब्दांची निर्मिती करणं हे मुख्य नाग ह्या वायूचं म्हणू आपण की त्याचं मुख्य काम आहे. पण आपण मात्र नाग ह्या वायूचं खरं म्हणजे फक्त विषारी शब्द बाहेर काढण्याकरता, म्हणजे फुत्कार बाहेर काढण्याकरताच त्याचा उपयोग करतो. कारण यांनी आता तेच सांगितलं की बदला घेण्याचा हा स्वभाव फक्त 2 पायाच्या माणसाकडेच आहे. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने खरं म्हणजे आपण आपल्या मनातले असे काही फुत्कार कमी करणं ही पण एक नागपंचमी ठरू शकेल, नाही का हरिभाऊ?
2: खरंय खरंय. पण या विषारी प्राण्यांचं जे विष असतं ना ते असाध्य रोगांवरती महत्वाचा उपाय म्हणून सुद्धा कामाला येतो. छांदोग्य उपनिषदामध्ये या सर्पविद्येविषयी सविस्तर वर्णन आढळत. आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्पाचं विष विषानेच नष्ट करणाऱ्या औषधींचे वर्णन केले आहे. तर या निमित्ताने गोडबोलेजी आपण सांगू शकतात की हे कितपत खरं आहे.
0: बिलकुल, हे पूर्णपणे हे खरं आहे. कारण आता बहुसंख्य लोकांना माहित नाही की आपल्याला विषारी साप चावल्यावर जे इंजेक्शन देतात ज्याला प्रति सर्पविष लस किंवा अँटी स्नेक वेनम असं म्हटलं जातं, तर ते इंजेक्शन देखील सापाच्या विषापासूनच तयार झालेलं.
1: अरे बापरे,
0: लोहा लोहे को काटता येईल म्हण आहे. विषाला मारत असतं तर त्याची फक्त प्रोसेस अशी आहे की ते चढत्या क्रमाने 21 दिवसापर्यंत 4 विषारी जातीच्या सापांचं विष खेचराला, म्हणजे खेचार हे घोडा आणि गाढवाचा संकर, तर तो अतिशय सगळ्यात जास्त प्रतिकार शक्ती असलेला प्राणी, तर त्या खेचराला चढत्या क्रमाने 21 दिवसापर्यंत 4 विषारी जातीच्या सापांचं विष इंजेक्ट केलं जातं. आणि मग ते त्या खेचराचं शरीर त्या विषावर अँटीबॉडीज डेव्हलप प्रतिजैविक निर्माण करतं
1: आणि
0: त्या खेचराचं 8.5 लिटर रक्त काढलं जातं आणि त्यातला प्लाझ्मा सेपरेट होऊन 60 इंजेक्शन म्हणजे 60 व्हायल अँटीव्हेनमचे तयार.
1: बापरे, किती मोठी प्रोसेस आहे
0: ही. एक पद्धत या पद्धतीने आणि कॅन्सरवरची जेवढी इंजेक्शन्स आहेत सगळ्या इंजेक्शन्स मध्ये सापाच्या विषाचा वापर, म्हणजे सापाचं विष थोडक्यात आपल्यासाठी जीवनदायी संजीवनी
1: जीवनदायी आहे खरं म्हणजे.
0: पण आपल्याला माहिती नसल्यामुळे दिसला की फक्त त्याला ठोका बस, तर ही मानसिकता दूर होणं गरजेचं आहे. कारण तो पर्यावरणाचा समतोल राखणारा अतिशय महत्वाचा घटक आहे.
1: पण त्याची भीती जास्ती वाटते म्हणून कदाचित.
0: बऱ्यापैकी सर्पमित्रांकडनं ऍक्च्युअल आता तुम्ही जो शब्द वापरला सर्पमित्र हा योग्य शब्द नाही खरा. कारण सर मैत्री
1: ही
0: दोन्हीकडनं अपेक्षित असते. सर्पाचा मेंदूच विकसित नाही त्यामुळे तो काय मैत्री करणार तुमच्याशी. सर्प अभ्यासक, सर्परक्षक किंवा सर्पतज्ञ असा शब्द होऊ शकतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: सर्प मित्र हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे.
1: खरंय खरंय.
0: आणि मग लोक आम्हाला असेच प्रश्न विचारतात का सर तुम्ही जर सर्पमित्र आहे मग तुम्हाला साप कस काय चावला. मला आतापर्यंत 11 वेळा विषारी साप चावलाय, 8 वेळा नाग, 3 वेळा गोणास.
1: अरे बापरे.
0: तर मग लोकांचा हाच प्रश्न असतो. तर म्हटलं अहो त्याला तुमच्या सारखी जर बुद्धी असती तर तो फ्लॅटमध्ये राहायला आला असता ना. त्याला मेंदू विकसित नाही, बुद्धी नाही, त्याला काही कळत नाही कोणी मला वाचवलं किंवा त्याला धोका वाटला की तो आपला प्रतिकार करणार.
1: हो बरोबर आहे.
0: हे खूप लोकांना माहित नाही त्यामुळे तो गैरसमज निर्माण
1: होतो. खरं तर माणसाच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी पडणारा हा प्राणी आहे. कारण शेतीच्या कामात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महत्वाचं काम तो करतो
0: आणि नियंत्रणाचं सगळ्यात महत्वाचं काम.
1: आणि आपला भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे नाग सापांकडनं
0: आपल्या भागात मिळणारा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि नाशिक मध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त मिळणारा साप म्हणजे धामण. तर ज्याला इंग्लिश मध्ये रॅट स्नेकच म्हटलं जातं म्हणजे त्याचं प्रमुख भक्ष्य उंदीरच.
1: उंदीरच
0: आणि हा धामण साप लांबीत इतका वाढतो की मी स्वतः 14.5 फूट लांबीची धामण पकडलेली. आणि आमचे जे 40 गावचे माझे या क्षेत्रातले जे माझे मार्गदर्शक आहेत राजेश ठोंबरे त्यांनी ती 22 फूट साईजची पकडली.
1: अरे बापरे.
0: तर एवढ्या प्रचंड आकारमानात हा साप पण तो बिनविषारी.
1: बिनविषारी
0: पण त्याच्याबद्दल असे अंधश्रद्धा आहे की म्हशीचे पाय बांधते दूध पिते म्हशीची धामणीची नजरानजर झाली की म्हैस मरते तर अशा अनेक अंधश्रद्धा. आपण सापाचा जबडा बघितला तर सापाच्या जबड्यात 150 ते 200 दात असतात बोराच्या काट्यासारख्या आतल्या दिशेला वळले.
1: अरे बापरे.
0: आणि त्या व्यतिरिक्त विषारी सापाच्या वरच्या जबड्यामध्ये 2 विषाचे दात असतात जे इंजेक्शनच्या सुईसारख्या आतनं पोकळ असतात.
1: बरोबर.
0: जेव्हा ते तुमच्या शरीरात टोचले जातात त्यातनं विष तुमच्या शरीरात टोचलं जातं आणि एका सापाकडे एवढं विष असतं की लाईनीत 150-200 लोक जरी नंबर लावून उभे राहिले तेवढे सगळे लाईनीत पोहोचवू
1: शकतात.
0: ती त्याची लाळ आहे. आपल्या तोंडातली लाळ जशी संपत नाही तसं सापाच्या तोंडातलं विष कधी संपत
1: नाही.
0: आणि तो ते चावून खात नाही आपल्यासारखं काहीच. तर गिळलं भक्ष पूर्ण अखंड गिळतो तर मग त्या विषाच्या मदतीने त्याचे विघटन होतं त्याच्या शरीरामध्ये. आणि सापाच्या विष्ठेमध्ये फक्त उंदराचे केस आणि आडाची भुकटी एवढंच बाहेर येतो बाकी सगळं साप पचवून टाकतो.
1: अरे बापरे.
0: इतकी तीव्र पचन शक्ती सापाची.
1: पण मग हे नाग आणि साप असं म्हणतात की दीर्घायुषी आहेत कारण ते वारंवार कात टाकून त्याच्या म्हणजे त्वचेमध्ये बदल करून परत तारुण्यावस्थेत येतात. आणि खरं म्हणजे असे काही ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्रीय दृष्टीने माणसाला पण ते संशोधनाचा विषय आहे. पण किमान पक्षी म्हणजे माणसाच्या बाबतीत म्हणलं तर आपण जो एकमेकांचा द्वेष करतो ती कात तरी आपण निदान टाकली पाहिजे. पण साप नाग असं म्हणतात की कात टाकतात तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही
0: सापाचं तसं पाहिलं. आता जो हा जो हे सांगितला तुम्ही हा खरं तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही कारण सापाचं सरासरी आयुष्यमान फक्त 25 ते 30 वर्ष आणि तेवढंही ते त्याच्या वाट्याला खूप कमी येतं कारण दिसला
1: मारलं जातो.
0: तर मग याकरता तर सापाचं जन्माला आलेलं पिल्लू पहिली कात 3-या दिवशी टाकत असतं.
1: बर.
0: त्यानंतर मग ते जसा का हे पिरियड वाढत जाईल जर भक्ष जास्त उपलब्ध आहे तर कात लवकर निघेल भक्ष जर कमी उपलब्ध आहे तर कात उशिरा निघेल.
1: अरे बापरे.
0: भक्ष्याच्या उपलब्धतेवर ते अवलंबून आहे. आणि साप हा थंड रक्ताचा प्राणी त्यामुळे तो आपल्या अंड्यांना उष्णता नाही देऊ शकत. मग तो निसर्गात अशा ठिकाणी अंडी घालतो की ज्या ठिकाणी 20 डिग्री तापमानाच्या आसपास तापमान त्या 20 डिग्री मध्ये जर 1-2 डिग्री टेम्परेचर वाढ झाली तर त्यात अंड्यातनं नर साप जन्माला येतं आणि 20 डिग्री पेक्षा 1-2 डिग्री कमी तर माद्या जन्माला. असं मादी बाहेर येणं अवलंबून.
1: अरे बापरे.
0: तर मग हे त्यामुळे त्याला सरासरी आयुष्य खूपच कमी आहे आणि तो शक्यतोवर घाम येत नाही सापाला म्हणून ती वरची लेअर जी त्वचेची कमी पडायला लागते वाढवण्यासाठी. आणि म्हणून आपण रोज जसे कपडे बदलावे तशी निसर्गाने त्याला सोय करून दिली वरची कात निघून गेली की त्याची वाढ पुढे होत राहते आणि सरासरी आयुष्य आपल्याकडचा जो कॉमन ज्याला आपण भारतीय नाग म्हणतो तो 8 ते 8.5 फुटापर्यंत वाढतो पूर्ण वाढ. आणि धामण हा साप मी सांगितल्याप्रमाणे खूप लांबी प्रत्येक जातीप्रमाणे कमी जास्त लांबी असं सापांचं.
1: पण सगळ्या जातींमध्ये काट
0: टाकली जाते प्रत्येक जाती.
1: नवीनच विषय कळतोय आपल्याला. अरे भाऊ. खरं म्हणजे श्रावण महिन्यामधल्या नागपंचमीच्या कहाणीमध्ये आपण नागपंचमीच्या म्हणजे नागाच्या पूजेविषयी वाचतो. पण खरं म्हणजे आता तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटायला लागलं की ही ह्या कहाण्या म्हणजे कहाणी म्हणून सोडून देण्याचा विषय नाहीये. हा खरं म्हणजे त्या प्राण्यांच्या शक्तीची जाणीव ठेवणे त्यांचे गुण जाणणे त्यांच्याविषयी खरं म्हणजे प्रेमभाव ठेवायला पाहिजे. उगाच शत्रुत्व न ठेवता त्यांच्यातल्या परमशक्तीचा अंश बघायला पाहिजे. ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्याशी एकरूपता मला असं वाटतं तुम्ही ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा खरं म्हणजे नागपंचमीच्या पूजेतला हेतू आहे असं मला वाटायला लागलं तुमच्याशी बोलताना. पण खरं म्हणजे पूर्वीच्या काळी बघा आपण पुष्कळ संतांची जेव्हा चरित्र वाचतो तर त्याच्यात सगळ्यात एक महत्वाचा भाग लिहिलेला असतो की त्यांच्या आजूबाजूला निवांतपणे नागसाप फिरत होते किंवा फिरायची किंवा त्यांच्या अंगावर चढायचं वगैरे. कारण त्यांच्यातला एक मानसिक द्वैतभाव कमी झालेला होता. आणि आता तुम्ही सांगितलं की त्याला मेंदू नाही त्याच्यामुळे तो तुमच्याशी मैत्री नाही करू शकत. मग ह्या दोन्हीचा समन्वय कसा तुम्ही सांगाल.
0: तर मग आता याचा समन्वय असा की तुम्ही समजा तुमच्या आजूबाजूला कुठे साप आहेत आणि तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही जर अजिबात हल्ला नाही तर सापाला काही कळत नाही इथं कोणी आहे.
1: अच्छा अच्छा.
0: हलणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची सवय.
1: बरं बरं.
0: आणि नेमके सर्पदंश होण्याची प्रमुख कारण काय असतात की सापाला बघितल्यानंतर घाबरून लोक खूप हालचाल करतात त्यामुळे त्याला धोका वाटल्याने तो दंश करतो
1: म्हणून तो दंश.
0: तुम्ही जर एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहिला तर तुमच्या पायावर निघून जाईल पण चावणार नाही. हलणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची सवय आणि हवेत न येणारे. आता बऱ्याचशा ठिकाणी मी साप पकडायला गेल्यावर लोक म्हणतात शांत बसा गडबड करू नका तर मुळात सापाला कानच नाही. त्यामुळे तुम्ही किती बडबड केली तरी सापाला काही फरक पडत नाही. जमिनीवर होणारी कंपन आणि समोर होणारी हालचाल त्यावर साप डिस्टर्ब. तुम्ही जर हालचाल केली नाही आणि सापाला आपल्यासारखी लांबची दृष्टी पण नाही म्हणजे साप साधारण जमिनीच्या लेवलने चालतात त्यामुळे ते आपल्या आपण उभं राहून चालत असल्यामुळे खूप लांबचं पाहू शकतो. पण साप हे जमिनीपासून खूप उंच चालत त्यामुळे ते फक्त 10 ते 15 फुटापर्यंतच साप पाहू शकतात. त्यापेक्षा लांबचं पाहू नाही शकत. पण जमिनीवर होणारी कंपनं साप जवळपास 500 मीटर ते 1 किलोमीटर दूरपर्यंतची
1: घेऊन करू शकतो.
0: ती कंपनं ज्या बाजूने त्याच्या विरुद्ध दिशेला पळायचा प्रयत्न करेल पळायला जागा नसेल तर हल्ला करेल.
1: अच्छा अशी
0: बांधणी स्वतःला बचाव करण्याची त्याची पद्धत आहे.
1: प्रत्येकच प्राण्या पक्षाला ते दिलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणजे सांगितलं की कमी आहेत 20% विषारी साप असतात पण मग ते जर चावले तर म्हणजे ताबडतोब मृत्यू होतो की काही
0: नाही. मृत्यू होण्याला जे कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती. तुमचं ब्लड प्रेशर जितक्या लवकर वाढेल तेवढं विष तुमच्या शरीरात लवकर पसरणं.
1: बरोबर.
0: कारण काय की ब्लड प्रेशर वाढल्याने आपला ब्लडचा फ्लो बॉडी मधला वाढतो त्यामुळे ते विष तात्काळ तुमच्या शरीरामध्ये झपाट्याने पसरतं. जर त्या व्यक्तीला माहिती नाही किंवा अननोन बाईट त्याच्यात त्याला जर भीती नाही तर विष लवकर शरीरात परिणाम करणार नाही.
1: पण वाचण्याचे
0: मला आतापर्यंत मी ते सांगतोय की त्याला योग्य ते प्रथमोपचार गरजेचे. ते जर त्याला वेळेत मिळाले तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे आपल्याकडे विषारी साप मिळतात ते धोका दिसला की काहीतरी आवाज काढतात. जसं नाग असा फण्यावर उभा राहून फस्स असा आवाज काढतो सगळ्यांना माहिती. तर दुसरा मण्यार नावाचा साप आहे तो सकसक तो आवाज खूप बारीक आहे तो बऱ्याचशा लोकांना समजत नाही आणि तो ऐकू येत न येण्या इतपत आहे. पण त्याला ओळखण्याची मण्यारला सोपी कुणाशी आहे की चकचकीत काळ्या रंगावर आडव्या पांढऱ्या रेगा या सापाच्या अंगावर.
1: बर.
0: आणि आपल्या बोटाच्या अंगठ्या जाडी एवढाच असा पण 2 ते 2.5 फुटच वाढतो पण तो नागापेक्षा 15 पट विषारी म्हणा.
1: बापरे.
0: आणि तो निशाचर साप आहे रात्रीच्या वेळेला.
1: रात्रीच्या वेळेत बाहेर पडतो.
0: तर बऱ्याचशा वेळेला काय होतं मग रात्रीच्या वेळेला बेड मध्ये कुठेतरी अंगाखाली दाबला जातो आणि या सापाचे दात इतके बारीक आहे की फक्त डास चावल्यासारखं वाटतं पण तेवढं एका धडधाकट माणसाला पोचवायला पुरेसं आहे. आणि हा मण्यार हा साप चावल्यानंतर आपल्या ओटी पोटात म्हणजे बेंबी खालचा जो पोटाचा भाग आहे तिथे प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होते.
1: पण लोक नेमकं
0: नाही पण लोक नेमके वेगळ्या अंगाने विचार करतात. कोणी म्हणतं काल काही शिळं खाल्लं होतं का कोणी म्हणतं अपेंडिक्सचा त्रास आहे का. तर मुळात या दोन्हीचं शक्यता नाही निघाल्या डॉक्टरकडे गेल्यावर तर तिसरी शक्यता मण्यार चावल्या असण्याची आपण कन्सिडर केली पाहिजे विचारात घेतली पाहिजे. तर या घटना खूप घडतात आणि ती अजून दोन जे साप आहेत त्याच्यातला फुरसे नावाचा साप आपल्या नाशिक मध्ये आणि फारसा मिळत नाही तो कोकण भागात जास्त मिळतो. त्याला सॉस्केल वायपर म्हणतात. तो शरीरावर त्वचेवर त्वचा घासून हॅक्सॉ चालल्यावर जसा खसखस खसखस आवाज होतो तसा आवाज तो निर्माण करतो.
2: त्या तोंड पण त्रिकोणी असतं का.
0: तोंड त्रिकोणी आणि डोक्यावर बाणासारखी मार्किंग असते एरो मार्किंग. आणि तो धोका दिसला की ते अंगावर अंग घासून खसखस खसखस आवाज 1.5 फुटापर्यंत पूर्णपणे वाढणारा साप आहे. आणि त्याचं विष मात्र नाग आणि मण्यारचं विष हे न्यूरोटॉक्सिक आहे म्हणजे आपल्या मेंदूवर परिणाम करणार आहे. लोक जे म्हणतात ना की तोंडातनं फेस यायला लागला तर मुळात आपल्या लाळेला आपला मेंदू कंट्रोल करत असतो आणि तो कंट्रोल ढासळल्यामुळे लाळ तोंडातनं बाहेर यायला लागते आणि त्यात आपल्या श्वासनलिकेतली हवा मिक्स होऊन ती फेसाच्या स्वरूपात बाहेर येते. त्याला लोक म्हणतात फेस यायला लागला. दुसरे जे दोन साप आहे फुरसे आणि घोणस. घोणसाला इंग्लिश मध्ये रसेल्स वायपर म्हणतात. त्या घोणसाचं हा जाडजूड अजगरासारखा दिसणारा साप आहे. धोका दिसला की चकलीसारखा गोलाकार करून घेतो मातकट पिवळ्या रंगावर रुद्राक्षाच्या मण्यांच्या माळेसारखी डिझाईन त्याच्या अंगावर. धोका दिसला की चकलीसारखा गोलाकार करून कुकरच्या शिट्टीसारखा आवाज
1: करतो.
0: त्या आवाजाचा अर्थ आहे माझ्यापासून दूर राहा माझ्यापासून तुम्हाला धोका आहे. पण आपल्याला ही निसर्गाची भाषा कोणत्या शाळेत पण शिकवली जात नाही त्यामुळे बरेचसे लोक अजगर समजून त्याच्या जवळ जातात. आणि या सापाचे विषाचे दात 2 ते 2.5 इंचाचे
1: बापरे.
0: ते जबड्यामध्ये असे फोल्ड असतात, सावा घेताना असे उघडले जातात आणि या सापाचा हल्ल्याचा वेग इतका आहे की एक चतुर्थांश सेकंदाला 2 फुटाची रेंज गाठू शकतो.
1: बापरे.
0: म्हणजे सेकंदाच्या 4थ्या भागात तो 2 फूट कव्हर करू शकतो आणि 360 अंशाच्या कोनात कुठेही हल्ला करू शकतो. तर हे 4 महत्वाचे जातीचे विषारी साप आहे. जर एकदा तुम्हाला माहिती झाले तर बाकीच्या सापांपासून आपल्याला घाबरणार.

0: नाही कळलेलं ही खरंच दुर्दैव आहे. पण म्हणजे आता असं वाटायला लागलंय की नागपंचमीची पूजा म्हणजे त्यांची हत्या न करता त्यांचं संवर्धन कसं करता येईल ह्याचा विचार होणं जास्ती गरजेचं आहे. आणि
1: पूजेला हळद कुंकू वगैरे तुम्ही त्यांच्या अंगावर वाहू नका, कारण हळद कुंकू टाकल्याने पण सापाला अंधत्व येतं.
0: बरं,
1: तर खरी पूजा हीच आहे, त्याला न मारता जीवदान.
0: हा, त्याचं संवर्धन झालं पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवला तरी आपली नागपंचमी खरं म्हणजे साजरी होण्यासारखी नाही का हरिभाऊ?
2: खरंय खरंय कविताजी, हे जरी असलं तरी सुद्धा वेळ मला सांगते.
0: तुमचं लक्ष घड्याळाकडे बरोबर असतं हरिभाऊ.
2: त्यामुळे आज खूपच छान ही माहिती,
0: नवीन माहिती
2: आपल्याला मिळाली नागपंचमीच्या निमित्ताने. ही नागपंचमी अशा पद्धतीने जर आपण समजा साजरी केली तरी सुफळ संपूर्ण होणार आहे.
0: होणार आहे. आणि त्यांनी अभंग पण तो खरं छान सांगितला. आपल्या एपिसोडच्या दृष्टीने आज ती पण महत्वाची बाजू पार पडली.
2: त्याच्यामुळे आपण आता मनीष गोडबोले सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानूयात.
0: खरंच आभार.
2: त्यांच्यामुळे आपल्याला खूप छान माहिती मिळाली, आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवता
0: आली.
1: आणि मी खरंच की ही माहिती तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि साप मारू नका असं लोकांना तुम्ही आवाहन करा, की जेणेकरून साप हा पर्यावरणाचा आपला अतिशय महत्वाचा घटक आहे.
0: त्याचसाठी आज आपण हा एपिसोड घेतलाय की संवर्धन झालं पाहिजे. श्रोत्यांनी पण सगळ्यांनी ऐकलंय की विषारी साप साप कोणते आहेत आणि बिनविषारी कोणते आहेत, त्याच्यामुळे त्याचं संवर्धन कसं होईल याकरता आपण सगळ्याच श्रोत्यांना विनंती करूयात आणि थांबूयात.
2: भेटूयात परत याच वारी याच वेळी. तोपर्यंत श्रोत्यांनाही सांगू, ऐकत रहा
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: 20% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान।
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स।
2: कोहली यांची गीत रचना आपण ऐकणार आहोत, एक बार कहो या चित्रपटामधली। हे गीत गायलं आहे सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी।

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार जरूर ऐका दर शुक्रवारी 2:00 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 2:00 फक्त रेडिओ विश्वासवर
4: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत फरार या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं

0: औषध बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: शैलेंद्र यांचं गीत ऐकूया आह या चित्रपटामधलं संगीत शंकर जयकिशन

0: तुमचं बिल यापस तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात आओ प्यार करे या चित्रपटामधलं संगीतकार उषा खन्ना

0: दिल पे
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
3: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
4: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स
4: अगोदर जयपुरी यांची गीतरचना ऐकूयात मन्नाळे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे C. रामचंद्र यांचं.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
2: जिंदगी गुजारने को साथी एक चाहिए,

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंतकाम या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। किशोर कुमार, दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत ऐकूयात शादी के बाद या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर यांच्या आवाजात आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया छूमंतर ह्या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीतकार ओ पी नय्यर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात दुर्गा या चित्रपटामधलं गीत. संगीतकार सोनी कोमी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दो चेहरे या चित्रपटामधलं गीत. भरत व्यास यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: रेडिओ विश्वास.
1: हो, रेडिओ विश्वास.
2: मी मुक्काम पोस्तकाराम जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो.
1: हो नमस्कार सर, बोला ना.
2: नमस्कार. काय म्हणते वातावरण नाशिकला?
1: नाशिकला ऊन पाऊस असंच वातावरण आहे.
2: आमच्याकडे कराडला पण तसंच चालू आहे. श्रावण मासी अर्चमानसी हिरवळ जाते चोईकडे मनच आहे ना पहिली.
1: हो,
2: चित्रवणावे आपकी कसम गीताच बोलाय. जय जय शिव शंकर कटाला घेणार कंकर ए प्याला तरी प्यार करे प्या.
1: बर बर.
2: काही मित्राने नाव घेऊ इच्छितो. सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहे नारायण पाटीलजी, पी एस आर शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांचा पसंत लावा एवढं गाणं.
1: नक्की नक्की नक्की सर, नक्की लावू आम्ही हे गाणं. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: हो हो.

0: हॅलो.
1: हॅलो, मी किशोर गोरे बोलते. मला एक गाणं ऐकायचंय.
0: हा
1: हे लावा, अजून आठवे ती रात्र पावसाळी.
0: ठीक आहे.

0: हॅलो.
1: हा नमस्कार मॅडम, मी बाळकू पाटील बोलतोय नाशिक वरून. आणि मला एक गाणं ऐकायचं होतं, कुणीतरी बोलवा दाजी पाला हे देव माणूस मधलं ते नसत तर उषा मंगेशकर यांनी गायलेलं स्कूटर चालवा धनी, आता तुम्ही स्कूटर चालवा झाली धनी हे सतीची पुण्या मधले दोन्ही पैकी एक कोणतं तरी वाजवा. धन्यवाद.

दाजीबासारखा दीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजेची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल ती

मध्ये असावी संगीताची बात तगडी।

0: हेलो।
1: हेलो हेलो,
0: हाँ नमस्कार मैडम।
1: नमस्कार।
0: मी भरत सोनवणे पाटील, आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथून बोलतोय। आज परत श्रोता दिवस आहे। श्रोता दिवसाच्या आपल्या रेडिओ विश्वास टीमला व सर्व जे आपल्या ऐकणारे श्रोता मित्रमंडळी यांना एक श्रोता दिवसाच्या शुभेच्छा। तर त्या अनुषंगाने मला एक गीत ऐकायचंय, म्हणजे ते गाणं काही सुचत नाही मला, पण श्रोता आणि रेडिओला साजेला असं एक आपल्याकडून आपणच एक गीत लावून द्यायचं असं मला वाटतंय, आणि आपण ऐकावा आणि आपले श्रोता मित्रमंडळी संतोष सोनार बहादरपूरचे, सतीश फुलझुगारे आणि जळगावचे आपले जुने श्रोते सुनील दापवारेकर, तसंच सुनील बोडरे आणि उत्तरांचे राजू आहिरे व समस्त आपले जेवढे ऐकणारे श्रोता मंडळी रेडिओ विश्वासी यांनाही रेडिओ व आपले सर्व रेडिओ विश्वासची टीम हे गाणं ऐका।
1: ठीक आहे, ठीक आहे, चालेल
0: चालेल, धन्यवाद।

0: हेलो। हाँ
1: हेलो।
0: बोला।
1: रेडियो विश्वास,
0: हो
1: मला नाशिक वरून सरस्वती चौक सिडको मधनं संध्या पवार बोलते।
0: बर
1: मुग्धाताई, मुग्धाताई का?
0: नाही, श्रद्धा बोलतीये मी।
1: श्रद्धा बोलताय का? हो का?
0: हाँ
1: हा हा
0: बोला।
1: तर मला ना
0: हाँ
1: मला गाणं द्यायचंय,
0: हाँ
1: जय
0: कुठलं
1: संतोषी
0: आहे?
1: माता, जय संतोषी मा मधलं ते मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, ते गाणं ऐकायचंय मला।
0: अरे वा, बर बर,
1: हो,
0: छान छान,
1: मग
0: नक्की ऐकू।
1: हो, चालेल, धन्यवाद।
0: हो थँक यू।
1: हो नेहमी मी फोन करते,
0: हो
1: नेहमीची
0: रविवारी
1: श्रोता
0: पण
1: आहे मी।
0: ऐका। हो ना, छान
1: हो
0: छान,
1: हो हो नेहमीच नियमित श्रोता आहे मी।
0: अरे वा, धन्यवाद धन्यवाद।
1: हा आणि रेडिओ विश्वास पण आम्ही ऐकतो नेहमी, आणि विरूपेश पण सगळंच ऐकतो आम्ही।
0: बर बर, थँक्यू थँक्यू।
1: एवढा विश्वास ठेवतो आम्ही रेडिओ विश्वासवर आणि तुमच्यावर पण।
0: वा वा, धन्यवाद धन्यवाद।
1: हो हो धन्यवाद,
0: चालेल चालेल, ओके।

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी प्रभात वैद्यकात बोलतोय, शिवाय चौक दोन सडकत.
0: नाव काय?
1: फरमाइश द्यायचे होते.
0: हो,
1: ते छोटी बहिणची द्यायचे होते फ्रेंडची.
0: कुठलं गाणं?
1: ते भैया मेरे राखी के बंधन को निभाना रे, 55 साला पिक्चर जवळ जवळ ती देते येईल का? म्हणजे असं आम्हाला रक्षाबंधन. मी नाव सांगतो तुम्हाला काही आमच्या बहिणीच्या. ते नाव घ्या मग, रेखा वेदविख्यात, वर्षा वेदविख्यात, नंतर मणिका सहस्त्रबोधन, स्वाती लोणकर.

0: आणि माझा जोगेश नाव आहे.
1: तेवढं
0: लावायचं ते गाणं रक्षाबंधन निमित्त. धन्यवाद.
1: थँक्यू सर. थँक्यू.

0: हेलो।
1: हाँ, रेडियो विश्व मैडम। हाँ,
0: हो
1: तुम्हारा गाना ऐसा ही होता।
0: नाव सांगा सर।
1: हाँ, किशोर यादव मुक्काम पोस्ट कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे येथून किशोर जाधव बोलतोय मॅडम।
0: बर।
1: तुम्ही सर्व कार्यक्रम ऐकत असतो तुमचे रेडिओ विश्व।
0: हो
1: मला लोफर चित्रपटातलं गाणं ऐकायचंय,
0: कुठलं?
1: त्याच्यात कोई से री बाबू दिल ले री बाबू।
0: बर बर।
1: हाँ, आहे ना आपल्याजवळ?
0: हो हो
1: हाँ, तर माझ्या मित्रांचे नाव सांगू का मॅडम?
0: हो हो
1: केतन जाधव, भाऊसाहेब पवार, सी एम देसले, नितीन देसले, शिवसाई, गणेश मित्र मंडळ कासारे, संत सिन्हानगर कासारे, दिलीप काकुस्ते। बस ऐकू मॅडम माझ्या आवडीचं गाणं
0: मॅडम।
1: आपण

0: हॅलो.
1: हां, विश्वास रेडिओ.
0: हो
1: हां, नमस्कार मॅडम, मी नवनाथ नगर मधून बोलते.
0: हां,
1: मंदा कुलकर्णी. हां, तर मला रामायणातलं दशरथा घे पायस दान हे गाणं ऐकायचं आहे.
0: बर बर.
1: हां, आता बरेच दिवस झाले मी फोन केला नाही, गावाला गेले होते. एस एम नेला नव्हता. बरोबर
0: बरोबर.
1: हां, थँक्यू मॅडम.
0: थँक्यू थँक्यू. नक्की.
1: आज खूपच छान भक्ती गीत लागले होते बरं का?
0: हो ना. अरे वा, थँक्यू.
1: खूप आवडले, खूप आवडले.
0: अरे वा.
1: कारण मी आदल्या दिवशी पुटपुटत होते ते भक्ती गीत, आणि आज लगेच ते लागले म्हणजे मला इतका आनंद अनावर झाला.
0: अरे वा, छान.
1: धन्यवाद.
0: हो हो हो, थँक्यू.
1: हो
0: हो.
2: दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका समस्थरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभी सारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा साधानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राजेश रोशन. आणि हे गीत ऐकूयात भूपेंद्र सिंग, उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: हॅलो,
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम.
1: हो बोला ना, तुमचं नाव सांगा.
2: मी आरती चक्रेम, जय जय विठ्ठल ब्रह्म. मी नवनाथ नगर मधून मंदा शिंपी बोलते.
1: बर,
2: ती आरती रविवारच्या सांगते ना.
1: बर बर,
2: थँक्यू.
1: हो हो,

0: हॅलो
1: मॅडम.
0: हा नमस्कार, बोला सर.
1: नमस्कार. हा मी राजेश सिंगोरे बोलतोय, जुना शिडके शिवाजी चौक मधून.
0: बरोबर.
1: मला गावची फडमलच्या एक पिक्चरचं नाव आहे आठ हे जुना मधलं मिळती है जिंदगी ने मोहब्बत कधी कधी.
0: बर
1: धन्यवाद.
0: हो हो.

0: हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: गाणं द्यायचं होतं.
0: नाव सांगा.
1: संतोष.
0: हा
1: ते दाता पंढरीसी. दाता पंढरीसी सुख वाटे जीवा.
0: बर ठीक आहे.

0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार नमस्कार, बोला सर.
0: श्रावण महिन्यानिमित्ताने एक लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेशकर पाडगावकर यांचं गीत आहे आणि गायिका आहेत आपल्या गाणसंग्रहातली गाण पोकळ्या लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गीत आहे. गीताचे बोल आहेत मॅडम, आणि घरातील मंडळी आहेत, माझं एकत्र कुटुंब आहे. फुलपगारे छाया, फुलपगारे पवन, फुलपगारे ज्योती, फुलपगारे मिलिंद, फुलपगारे माझी उपश्री श्रुती उवी फुलपगारे आणि मुलगी आहे माझी अलका प्रदीप बावणे, पूर्वा बावणे आणि अर्णव बावणे अमरावतीकर. फुलपगारे आणि बावणे परिवारातर्फे गीत ऐकवा मॅडम.
1: नक्की नक्की, धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.

0: सविता डिंगोरे बोलते शिवाजी चौकातून जुना सिडको.
1: हो
0: मला गाणं द्यायचंय. पिक्चरचं नाव आहे अंधारा भरतो डोळा. आणि बोले माझ्या भावाला माझी माया कळू दे. भावाची गाणं आहे. रविवारी लावा मॅडम.
1: हो
0: नमस्कार.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार, बोला.
1: सुनीता जोशी बोलते, मसरूळहून बोलते. म्हटलं हे गाणं लावा. जिंदगी ऐसी की है जो किसी का हो गया प्यार ने खो जिंदगी ऐसी की है.
0: वाह, नक्की नक्की. हो
1: रविवारी लावल ना?
0: हो, या रविवारी लागेल. हो हो.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हाय हाय ये निगाहें, हाय हाय हाय ये निगाहें, कर दे शराब जिसे चाहे मत तो।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गावात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: त्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची

0: ची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.
1: संत एकनाथ म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणार विलक्षण तरल मन. म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पाऊलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा, तोही डोलू लागावा असा अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवर

ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.